नमस्कार. आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान 105.4 MHz तशेंच न्यूज ऑन एअर या आमच्या ॲपावरवीं तुम्ही आयकतात FM रेनबोचे प्रसारण. आयज शेनवार, भारतीय सौर दीस 3 श्रावण 1948 म्हळ्यारच 25 जुलै 2026. सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां आनी 47 सेकंद जातात. सगळ्या आमच्या आयकुप्यांक माये मोगाचो येवकार दिवन आयच्या प्रसारणाक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण सोमरा जातात. आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केल्ल्यो हिंदीतल्यो खबरो.

आणि आता वळख थोड्या भीतर आमच्या म्हादय चॅनलावेल्यान येवपी कार्यावळींची. आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल तुमकां आयकुपाक मेळटा 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स, तशेंच न्यूज ऑन एअर ह्या एपा वरवीं. सकाळी 7:30 आमी घेवन येतले आयची शुभप्रभात कार्यावळींत आस्वाद घेवपाक मेळटलो. सरभोवतण हे कार्यावळीचो सादर करतल्यो पद्मश्री पार्सेकार. 10:30 सावन शास्त्रीय संगीत कार्यावळींत उस्ताद आशिश खां हांचे सरोद वादन आसतले राग मिया की मल्हार. कार्यावळ गाता रहे मेरा दिल ताचे उपरांत 11:05 सावन अस्तुरी कार्यावळ 12:10 कार्यावळींत आयज आयकात कारगील विजय दिवस ह्या विशयावेले उलोवप, तशेंच सरला भिडे हांचे गायन. कानळ वळा 1:05 आयकुपाक रावात आमच्या तरेकवार अशा कार्यावळींनी. मराठीतली युववाणी सांजवेळास 5:30 कार्यावळींत आयज मोनिका गावस हांचे काव्य वाचन तुमकां आयकुपाक मेळटले. आयज आषाढी एकादस, त्या निमतान आमची खास कार्यावळ सादर करतले महेंद्र पाटणकर सांजवेळास 7:00 भेटी लागी जीवा. आयकुपाक रावात आमच्या म्हादय चॅनलावेल्यान. ही जाली तरेकवार अशा कार्यावळींची वळख ज्यो येतल्यो आमच्या म्हादय चॅनलावेल्यान. FM रेनबोंत आता आयकुपाक रावात आयचे भक्ती संगीत कार्यावळ पुष्पांजली.

आवयच्या रूपान आपल्या भक्तांचेर मोग करपी तो पंढरेचो पंढरीनाथ. ताच्या नांवान जयघोष करीत पंढरपूर नगरी आयज सजता, कारण आयज आसा आषाढी एकादस. ईश्वराचें नांव आमकां दिता घटाय. सर्वेश्वराच्या चरणां कडेन लीन जावन आमी करता प्रार्थना, आमी मागता आशिर्वाद देवाचो.

सर्वेश्वराच्या नावाचो जय जयकार, आमच्या देशाच्या नावाचो जय जयकार। ईश्वरान आमकां हीच शक्त दिवची, आमच्या मायभुयेची राखण करपाची बुद्ध दिवची, इतलेंच हें मागणें। भक्ती संगीताची ही कार्यावळ आशिल्ली पुष्पांजली।

0: आनी हांव आयकात गांवांतल्यो गजाली गांवकारां कडल्यान।
1: गांवा मदी खास नाव गांव रे म्हजो गांव।
0: दर म्हयन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार।
2: गांव आनी हांव
3: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी, फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन, जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन। कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल। जो कहानियां हम सुनते आए देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल।
4: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री।
5: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुडीची, मनाची, घराची आणि

0: सरभोवतणची स्वच्छता राखत आणि पर्यायान भलायकी.
1: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्म गोय.
1: सगळ्यांच्या ऐकुप्यांक एफएम रेनबोच्या ह्या प्रसारणांत आम्ही दिता माई मोगाचो येवकार. मोगाळकुप्यानो आम्ही घेऊन येता शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आयचे हे कार्यावळींत बेगम परवीन सुलताना हांचे गायन आमकां आयकुपाक मेळटा. कार्यावळी सुरवेक ऐकूया तांच्या गायनान राग मंगल भैरव.

बेगम परवीन सुलताना हांच्या गायनान निकतोच आमी आयकलो राग मंगल भैरव. कार्यावळ मुखार व्हरतना आयकुया तांच्याच गायनान राग अहिर भैरव.

बेगम परवीन सुलताना हांच्या गायनान निकतोच आमी आयकलो राग अहिर भैरव. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ इतल्यान सोपली. तुम्ही आयकतात FM रेनबो. तुमच्या आवडीचो हो चॅनल आयकत रावात आनी हाचे उपरांत बरोबर 7:05 मिनटांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यो खबरो सहक्षेपीत करतात.

25 जुलय दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशीच खास अशी कारणां घेवन येता. 2007 वर्सा आयचे दिसा भारताच्यो पयल्यो महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील हांणी सोपूत घेतलो. तर 1997 वर्सा इजिप्ताचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक हांची 1995 वर्साच्या आंतरराष्ट्रीय जवाहरलाल नेहरू पुरस्कारा खातीर निवड जाली. 1880 वर्सा जल्म जाल्लो गणेश वासुदेव जोशी हांचो तांकां सार्वजनीक काका म्हणून वळखताले. समाज सुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रणेते म्हणून ते मुखार आयले. पुणे सार्वजनीक सभेचे ते संस्थापक आशिल्ले. आयचेच हे दिसा 1861 वर्सा अमेरिकन यादवी युद्धाक सुरवात जाली. अमेरिकन काँग्रेसीन जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नासून देशाची एक संघता कायम दवरपा खातीर असा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हांचो जल्म आयच्या दिसाचो. शिवशाहीर बाबासाहेब तथा बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे अशें तांचे नाव. 25 जुलय 1922 हे दिसा तांचो जल्म जालो. राजा शिवछत्रपती सारख्या ग्रंथांची निर्मणी तांणी केली. शाहीर, गोंधळी, कीर्तनकार, चित्रकथी, बहुरूपी, नकलाकार, अभिनेता, दिग्दर्शक अशा अनेक रूपांनी ते वावुरले. आयज तांची जयंती. आयज आम्ही याद काढटा गायक कलाकार सुधीर फडके हांची. रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हांचो जल्म 25 जुलय 1919 हे दिसा जालो. बाबूजी ह्या नावान तांकां वळखताले. सुमार पिरायेची 50 वर्सां तांणी मराठी संगीत क्षेत्रांत आपलो वावर केलो. सुगम संगीत, मराठी चित्रपट संगीत अशा अनेक गान प्रकारांत तांणी नामना जोडली. संगीतकार म्हणूनय तांणी नामना जोडली. अजरंवर अशी गीतां तांणी तयार केली. भक्तिगीत, सुगम गीत,

आयच्या दिसाची खाशेलपणां आमी आयकली. मोगाळे कुपेनो, आयज आषाढातली एकादस. आषाढ म्हयनो आयलो की संत परंपरा सांबाळपी वारकऱ्यांक ओढ लागता ती वारीची. लाखांनी वारकरी चलत पंढरपुरांत विठ्ठलाच्या दर्शनाक वतात. आषाढांतली एकादस हो पंढरपुरांतलो एक व्हडलो उत्सव. ह्या एकादशीक पंढरपुरांत वारकऱ्यांचो पूर येता अशें म्हणू येता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा संतांच्या पालख्यांसयत अनेक संतांच्यो पालख्यो पंढरींत येता. वारकरी चलत चलत आपल्या पांडुरंगाची भेट घेता. जात पात धर्म रंग असो कसलोच भेदभाव हांगा दिसना. पूर येता तो फक्त भक्तीचो, एकाग्रतेचो आनी समतेचो. ही मूल्यां सांबाळपी हो वारकरी संप्रदाय समाजाक आपलेपणाचो एक आदर्श आनी भक्तीचोच मार्ग दाखयता.

जिवितातले सुखा आणि दुखा ताच्याच चरणांकडे लीन जाऊन त्या पांडुरंगाचे नाव घेवपाचो आयचो खास दीस. पंढरपुरांत चंद्रभागा न्हंयच्या तिरार एकठार येवपी वारकऱ्यांक पांडुरंगाची भेट हो एकमेव ध्यास, कारण तो जावन आसा सर्वसामान्यांचो देव, जंय कसलोच भेदभाव ना. त्या पांडुरंगाक, त्या विठोबाक आमी नाव दिलां माऊली. माऊली म्हळ्यार आवय, जी खंयच आपल्या भुरग्यां मदीं भेदभाव करिना. सगळे संत, सगळे भक्त तिचे खातीर एकूच. तिच्या मदल्यान येता ती जोत फक्त मोगाची, प्रेमाची.

सगळ्या भक्तांक आमी दिता आषाढी एकादशीची परबी. मोगळा कुबेनो हो सांगत असा तुमचो आमचो म्हणपाक नमस्कार गोवा. बरोबर 7:25 ऐकूया कोकणीतल्यो खबरो आणि 7:30 कॉमनवेल्थ गेम्स 2026 दिसपट्टो नियाळ तुमकां ऐकुपाक मेळटलो दिल्ली केंद्रावेल्यान. ऐकत रावात FM रेनबो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 महिन्यांत जायतीं पावलां उबारल्यांत अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. गुन्यांवकारांक अटक जावन ते बंदखणींत आसात, हेच वांगडा आतां सरकार फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करतलो हाचे विशीं प्रधानमंत्री उलयले.
1: मैंने फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपले व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर आनी सुचोवण्यां खातीर देशांतल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सोशल मिडियाचेर पोस्ट करून तरणाट्या कडल्यान मेळिल्ल्या व्हड आदाराचे तांणी उपकार मानले.
1: थँक यू फ्रेंड्स, कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो व्हिडिओ पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थँक्स टू एव्हरीबडी. ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा. थँक यू.
0: गोयात बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोषणा मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. अभ्यासक्रम शिकिल्ल्या मनशांक देशांत तशेंच विदेशांत उद्देगीक मळार व्हड मागणी आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळां.
2: इंडस्ट्री सेक्टरातले ह्युमन रिसोर्स, नॉट ओनली द बॉयलर्स अटेंडंट्स बट द मेडिकल प्रोफेशनल्स इन द इंडस्ट्रियल सेक्टर्स, हे डे बाय डे नेबरिंग स्टेटीतले डॉक्टर सुद्धा हांगासर येऊन ट्रेनिंग घेवप प्रिफर करता. आफ्टर द एमबीबीएस ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर्स जे गरज लागता ताजो एक कोर्स आमी नव्यान परत एकदा रोखडो सुरवात करतले, जेणेकरून ताजी डिमांड इन इंडिया अँड आउट ऑफ इंडिया ही चड मोठ्या प्रमाणात आसा. अशा पद्दतीत गोंयांत ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचो काम हो आमच्या सरकारात स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग नॉट ओनली इन
0: अपरांत सुरक्षितता भवन ह्या गोंय भाजपा आनी कारखानो कार्यालयाच्या नुतनीकरण वास्तूचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जालें. उदेगा खातीर आतां बॉयलरांची थर्ड पार्टी तपासणी करपाची प्रक्रिया पुराय जाल्या आनी आतां 48 वरां भितर बॉयलर तपासणी प्रमाणपत्रां जारी करतले. हाका लागून गोंयांत इज ऑफ डुईंग बिझनस सुदारपाक मजत जातली अशें तांणी म्हळां. फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, लॉजिस्टीक, अन्न प्रक्रिया तशेंच हेर मळावेले जागतीक पांवड्यावेले उद्देजक गोंयांत तांचे उद्देग सुरू करपाक पयली पसंती दिता अशें मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगळ्यो मुळाव्यो आनी आधुनीक साधन सुविधा दिवपाक गोंय सरकारान वेगवेगळीं पावलां उबारल्यांत अशी म्हायती तांणी दिली.
2: तुम्ही जर पळयशात जाल्यार वेगवेगळ्यो इंडस्ट्री, गोंय हे फर्स्ट डेस्टिनेशन फॉर प्रिफर्ड फॉर द वेगवेगळ्या इंडस्ट्रीज अक्रॉस. फार्मास्युटिकल आसतले, मॅन्युफॅक्चरिंग आसतले, इंजिनियरिंग आसतले, फूड प्रोसेसिंग आसतले, लॉजिस्टीक आसतले आनी सेवरल अदर इंडस्ट्रीज ह्यो आज प्रिफर करपाक लागलेले आसा. वेगवेगळ्या कारणा खातीर तुम्ही जर कंपेर बाकीच्या राज्या खातीर पळयत जाल्यार गोंयाक लोक प्रिफर करता. हल्लीच निती आयोगान आपले इज ऑफ डुईंग तो इंडेक्स जो प्रोमोट केलो, सगळ्यात बारीक स्टेट आसतना सुद्धा बिगर स्टेटी कडे 4th नंबर हो आमच्या स्टेटीचो आयला आणि स्मॉलर स्टेटीत आम्ही तर पहिल्या नंबराचेर असतले.
0: मडगाव, कुंकळे आणि पणजीच्या नक्षा पायलट प्रकल्पात मालकी वा मूळ जमिनीच्या नोंदीत कसलोच बदल जायना, ते पुरायपणान सांभाळून दवरतलेत असे भू संसाधन खात्यान स्पष्ट केला. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामाखाला जीआयएस आणि ड्रोन आधारित सर्वेक्षणात शारी जमिनीच्या नकाशाची अचूकता वाढवून सीमेचे वाद उणे करप आणि शार नियोजनाक आधार देवप हो हेत असा. या प्रकल्पात भौशिक सत्यापन आणि गैरहजर जमिनीच्या मालकांक सुरक्षा दिवपाचोय आसपाव जाता. मालमत्तेच्या मालकांनी 16 जुलै ते 14 ऑगस्ट हे मेरेन मडगावच्या सर्वेक्षण आणि जमीन नोंद निरीक्षकाच्या कार्यालयात सत्यापना खातीर आपले मालकीचे कागदपत्र सादर करू येता. अन्न आणि वखदा प्रशासनान दक्षिण गोंयात तपासणी मोहीम चड खर केल्या असे गोयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. सुरक्षित आणि नितळ अन्न दिवप हे सरकाराचे प्राधान्य असा. साश्टीतल्या एका दूध पुरवणाऱ्याक परवानो नासतना काम केल्ल्यान आणि लेबल नाशिल्लो पनीर विकपा खातीर 30,000 रुपया दंड भरचो पडलो, तशेंच 20 किलो पनीर जप्त करून ताचे नमुने ताब्यात घेतल्यात. रुमडामळात खाद्य दुकानाची तपासणी करून परवानो आणि नितळसाण नेमांचे उल्लंघन केल्ल्यान 7 आस्थापनांचेर वट्ट 14,000 रुपया लादल्यात. स्कॉटलंडात ग्लास्को शहरात 23व्या
3: अपडेट्स ओनली ऑन रेनबो स्टेशन 102.6
4: The Commonwealth Games.
5: स्कॉटलैंड की ठंडी हवाओं में इन दिनों एक अलग गर्मी है. मुकाबलों की, उम्मीदों की

0: नवी दिल्लीन 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा जाली. तातून भारतीय संविधानाच्या 8व्या सूची भायर आशिल्ल्या प्रादेशीक भाषांच्या विभागातल्यान दिग्दर्शक दिनेश पी भोसले हांका तांच्या ढोली या गडवाली चित्रपटा खातीर सर्वोत्कृष्ट गडवाली चित्रपट श्रेणीन राष्ट्रीय रजत कमल हो पुरस्कार आनी 2,00,000 रक्कम दिवन तांचो भोवमान केलो. त्या निमतान ऐकुया तांचे मत.
1: ढोली फिल्मची आयडिया आमकां सुचली ती 2022 आमचे एक मित्र आसा शिशिर कृष्ण शर्माचे देहरादूनचे, तर त्यांचे ओळखीचे एक नाटककार हा डॉक्टर नंदकिशोर हटवाल, त्यांनी एक नाटक बरयल्लें जमनदास ढोली. तर ताणें म्हाका सुचयलें आनी ताणें तें नाटक म्हाका वाचपाक दिलें. तें वाचले नंतर म्हाका दिसलें की तो सब्जेक्ट असलो ढोली कम्युनिटी. ढोली म्हणजे कितें की उत्तराखंडान तेंचे राज्यवाद्य आसा ढोल, आनी तेंकां ढोल खूब पवित्र मानता. ते प्रत्येक कार्याक ढोल हो वाजूकूच जाय. त्या कम्युनिटीचो एक भुरगो आसा ढोली आसा, तेजेर तो सब्जेक्ट आसा. पूण हांवें कितें केलें की आमी पयलींचे हिंदीन फूल प्रोजेक्ट बरयलो आनी हिंदीक बरयल्या नंतर मागीर आमी तो आमचे डॉक्टर हटवाल आसा तेंकां दिले आनी तेंच्यांनी ते घरवाली लँग्वेजीन ट्रान्सलेट केले. तेंचे संस्कृती कितें आसा, तेजे कल्चर कितें आसा, त्या लोक वागणूक, लोकांचे बिहेवियर कसो आसा, कॅरेक्टराचे, हे सगळे स्टडी करचे पडटा. म्हणून हांव स्वता ते पर्टिक्युलरली त्या ढोली कम्युनिटीचे डिटेल्स करपा खातीर तेजेर खुबशीं पुस्तकां वाचली. मागीर हांव देहरादून गेलो, थंयसर खुबशा लोकांक अशें जाणीव आसा तेंकां मेळोन तेंचे कडल्यान म्हायती घेतली. थंयसर गांवांत आमी वचून त्या त्या लोकांक मेळून तेंचे कडेन डिटेलिंग केलें आनी ते पर्टिक्युलर कल्चर बद्दल खुबशी म्हायती घेतली.
0: देव बरें करूं तुमकां खूब खूब परबीं.

सरभोवतण कार्यावळ सोपचे आदी कांय घडणुकांचेर धावती नदर. गोय कोंकणी अकादमीच्या सहकार्यान फाल्यां 26 जुलय दिसा सकाळचे 9:30 वरांचेर पाटो पणजीच्या गोय कोंकणी अकादमीच्या सभाघरांत कोंकणी लेखक संघ वर्सुकी दीस मनोवपाचे आसात. ह्या खाशेल्या सुवाळ्या निमतान कोंकणीच्या 4 ज्येष्ठ लेखकांचो जिणे गौरव पुरस्कार दिवन भोवमान करतले. ह्या कार्यावळी उपरांत लेखकांक व्याकरण आनी शुद्ध लेखनाचे नेम हाचेर मार्गदर्शन लेगीत जावपाचे आसा. चडान चड साहित्यकांनी आणि साहित्य रसिकांनी या कार्यावळीन हजर राहून लाभ घेवचो. 23 जुलय दिसा भारतान प्रसारणाचे समाजान केल्ल्या व्हड योगदानाची वळख करून प्रसारण दीस मनयलो. रेडिओ आणि दूरचित्रवाणी राष्ट्रभरातल्यान लोकांक कशी माहिती दितात, शिक्षण दितात, मन रिजवण करतात आणि जोडतात, खास करून कठीण प्रसंगा वेळार आणि महत्वाच्या राष्ट्रीय कार्यावळींनी कशे चालू असतात हाचेर ह्या दिसा भर दिल्लो पळोवपाक मेळ्ळो. सरभोवतण कार्यावळीन आयज इतलेच. तुमच्या वांगडा आशिल्ले हांव पद्मश्री गुरुदास पार्सेकार. परतून मेळचे फुडल्या शेनवारा. तो मेरेन नमस्कार.

सरभोवतण कार्यावळ आम्ही निकतीच ऐकली, पद्मश्री पार्सेकार हांणी सादर केल्ली. आणि आता आम्ही निरोप घेता मुखावेलो दीस सगळ्यांक सुखाचो, समाधानाचो आणि उर्बेचो.

म्हणजे ओठ परमेश्वरा तुझी तोखणाय करतात, म्हजे आत तुझ्या नावाक जोडटात, तुझ्या पाखट्यांचे सावळेंत खुशालकायेंत हांव मुरगडटा, तुजें दर्शन दी म्हूण मागता. हो नवो शेंकडो तुज्याच आशिर्वादान आनी आपुरबायेन बोल.

सोटवेरा ती गायताली लुलू. हो गायतल्यानू तुम्ही ऐकतात तुमच्या आवडीची ही कांतारा. मजगती वेळ जाला आयच्या कोंकणी खबरांचो. ऐकत रावा तुमच्या आवडीचो हो चॅनल एफ एम रेनबो आणि हा उशा रोकडेच येता तुमचे खातीर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सरकारान फास्ट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरव्यवहार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणात खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रस्तावीत सुचोवण्यांचेर आदारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सरकार आनी सीजेपीच्या प्रतिनिधींबरोबर आयज पेपर लीक विशयाचेर उलोवप जातले. राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या हॅवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग फायनलीत झांडू कुमारान काश्या पदक जोडले आनी भारतीय हवामान खात्यान आयज कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान फास्ट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरव्यवहार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणात खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. संसद संकुलात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले मंत्रिमंडळाचे बसकेत विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय मेळ्ळी. प्रस्तावित विधेयक फुडल्या सप्तकात संसदेत मांडपाची शक्यताय आसा अशें सुत्रांनी सांगला. प्रश्नपत्रिका लीक जाल्ल्या प्रकरणात खर कारवाय करपा खातीर विधेयक हाडटले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल व्हिडिओ संदेशांतल्यान जाहीर केल्ले. मजगतीं परिक्षा वेवस्थेंत म्हत्वाची सुदारणा घडोवन हाडपाच्या व्हड पावड्यार राष्ट्रीय चाचणी एजन्सीन 47 अधिकाऱ्यांक सेवेंतल्यान काडून उडयल्यात. सुत्रांनी दिल्ले म्हायती प्रमाण ह्या अधिकाऱ्यांचेरूय कायदेशीर आनी गुन्यांवकारी कारवाय जातली. प्रश्नपत्रिका लीक जाल्ल्यान वादाच्या भोवरांत आशिल्ल्या एनटीएन म्हत्वाचे बदल करपाचे प्रक्रियेचो हो एक भाग आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर आनी सुचोवण्यां खातीर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सोशल मिडियाचेर पोस्ट करून तरणाट्यां कडल्यान मेळिल्ल्या व्हड आदाराचेर तांणी उपकार मानले.
1: थँक यू फ्रेंड्स, कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी. ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा. थैंक यू.
0: परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, प्रश्नपत्रिका फुटप रोक.

खातीर उपाय येवजण्यो अशा मागण्यांविशी सरकार आयज भाजपा शिष्टमंडळाकडेन आणीक एक उलोवणी करतले. हाचे आदी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंग काल नवी दिल्लीत भाजपा शिष्टमंडळाक मेळिल्ले. बसके उपरांत प्रसारमाध्यमांकडेन उलयतना नड्डा हांणी सांगले की परिक्षा वेवस्थेत सुधारणा करपा संबंधी सीजेपीच्यो मागण्यो हे बसकेत शांतपणान आयकल्यात. सीजेपीन तीन व्हड मागण्यो मांडल्यात.

0: सीजेपीन तीन व्हड मागण्यो मांडल्यात आणि प्रश्नपत्रिका फुटपाची घडणूक घडची न्हय म्हूण कांय सुदारणा करपाची सुचोवणी केल्या असो उल्लेख नड्डा हांणी केला. पेपर लीक आणि हेर परिक्षे संबंधित गुन्ह्यांची चौकशी करपा खातीर दिल्ली पोलिसांनी भौशीक परिक्षा अयोग्य मार्ग प्रतिबंध कायदो 2024 खाला खासा कार्यदळ एसटीएफ स्थापन केला. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी केल्ल्या भौशीक परिक्षे संबंधित गुन्ह्यांची बेगोबेग व्यावसायिक आणि व्यापक चौकशी करपाची जापसालदारकी ह्या कार्यदळाचेर आसतली असे दिल्ली पोलिसांनी निवेदनात सांगला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिची नामनेची भौशीक सेवा शिक्षण आणि सामाजिक समावेश हांचे विशीची वचनबद्धताय आणि भारत रोमानिया संबंध घटमूट करपाक दिल्ल्या योगदानाची वळख म्हूण रोमानियातल्या बुखारेस्ट अर्थिक अभ्यास विद्यापीठान डॉक्टर ऑनरीस काउसा ही पदवी दिवन तांकां भोवमानीत केला. हो भोवमान मान्य करून राष्ट्रपती मुर्मू हिणे हो पुरस्कार भारतातल्या 1.4 अब्ज लोकांक समर्पित केला आणि तातूंत दोनूय देशातल्या लोकांमदली इश्टागत दिसून येता अशें सांगला. इस्लामाबाद शिमेपार आतंकवादाक तेको दिवप बंद जायनात तो मेरेन सिंधू उदका कबलात स्थगीत उरतली अशें सरकारान स्पश्ट केला. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी शेजारच्या देशात भारतान मुद्दाम हुंवार निर्माण केल्ल्याचो आरोप करपी पाकिस्तानी माध्यमांतल्यान आयिल्ले अहवाल न्हकारल्यात. हालींच चिनाब न्हंयेच्या प्रवाहात वाढ जाल्ली ही 20 ते 23 जुलै ह्या काळात जम्मू आणि त्याच्या लागसारच्या जलसंचय वाठारांनी जाल्ल्या व्हड पावसाचो थेट परिणाम असा असे ताणी सांगले. तशेंच न्हंयेचो प्रवाह वाढप हो भारतान मुद्दाम केल्ल्या कारवायेचो परिणाम न्हय असे ताणी स्पष्ट केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. मध्य प्रदेश सरकारान व्हड पावल उबारून ओरछाक युनेस्काच्या संवसारीक दायजाच्या वळेरेंत आस्पावीत केला. हे खातीर राज्य सरकारान राज्य पावडावेली समिती घडयल्या. हे समितीचे मुखेली मुखेल सचीव आसतले. 2027-28 वर्साच्या काळात ओरछाचो युनेस्कोच्या संवसारीक दायज वळेरेंत आस्पाव करपा खातीर गरजेचे कागदपत्र तयार करपाचे काम सुरू आसा. समितीत संस्कृती शार उदरगत राना आणि भौशीक बांधकाम खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आस्पाव जाता. पर्यटन खात्याच्या सचिवांची हे समितीचे वांगडी सचिव म्हणून नेमणूक केल्या. ही समिती ओरछा हांगा चालू आशिल्ल्या आणि येवपी सगळ्या प्रकल्पांचो नियाळ घेतली. हे प्रकल्प दायज संवर्धनाच्या नेमांक पाळो दितात हाची खात्री करप हो हेत आसा. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 महिन्यात ह्या प्रकरणा आड जायती पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणींत दवरल्यात अशें ताणी म्हळां. व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्र्यांनी सांगले की विद्यार्थ्यांचे शिक्षणीक लुकसाण जावचें न्हय ही सरकाराची सगळ्यांत मुखेल जापसालदारकी आसा आनी परिक्षा बेगोबेग जावची हे गरजेचे आसा. फास्ट ट्रॅक कोर्टां खातीर प्रस्ताव तयार करपाक संबंधित खात्यांक निर्देश दिल्ल्याचे मोदी हांणी सांगले. खाते सतत काम करता आणि काल राती उसरा तांकां मसुदो सादर केला अशें ताणी म्हळां.
2: मैंने फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
0: लद्दाखातल्या द्रासातले कारगील झुजाचे स्मारक ऑपरेशन विजय हातूंत भारतान मेळिल्ल्या जैताचो उगडास करपा खातीर 27व्या कारगील विजय दिसाच्या भव्य उत्सवा खातीर तयार आसा. 1999 वर्साच्या कारगील झुजात प्राणाची आहुती दिल्ल्या सैनिकांच्या पराक्रमाक आणि सर्वोच्च बलिदानाक श्रद्धांजली दिवपी वेगवेगळ्या कार्यावळींनी आयज 2 दिसांच्या उगडासाची सुरवात जाता. राष्ट्रीय चाचणी एजन्सी NTA महाव्यवस्थापक पावड्यार वरिष्ठ व्यावसायिक नेमणूक पदांच्या भरतीखातीर जाहिराती जारी

0: केल्यात. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलावरवी 16 तरणाट्या व्यावसायिकांची नियुक्ती करपाची प्रक्रिया सुरू आसा. प्राध्यापक के राधाकृष्णन हांच्या अध्यक्षतेखाला आशिल्ल्या उचेल्या पावडावेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारसीप्रमाण चालीक लायिल्ल्या एजन्सीची संस्थात्मक पुनर्रचना करपाच्या दिकेन उखलिल्ले हे पयले ठोस पावल अशे एनटीएन निवेदनात म्हळा. भारतान ग्लासगोत सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत पदकां जिखपाक सुरवात केल्या. दादल्यांच्या हॅवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग फायनलीत झांडू कुमारान काशा पदक जिखले. ताणें आपल्या दुसऱ्या यत्नात 190 किल वजन उखलून 130.9 गूण मेळून बळिश्ट कामगिरी केल्या. आयज सकाळी कॅनडाच्या ऑन्टेरियो शारांत जाल्ल्या उपांत्य फेरयेंत इजिप्तांतल्या बार्ब समेह हाका 3-1 अशें हारोवन भारतीय स्क्वॉश खेळगडे अनाहत सिंगान संवसारीक कनिश्ट स्क्वॉश चॅम्पियनशिपांतल्या बायलांच्या एकोडी फायनलींत प्रवेश करून इतिहास निर्माण केलो. ही मॅच रातच्या 10:30 सुमाराक जावपाची शक्यताय आसा. भारतीय हवामान खात्यान आयज कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंडीगड, दिल्ली, हरियाणा, दर्यादेगेवेलो कर्नाटक आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच अंदमान आनी निकोबार जुवे, भितरले कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकल हांचेर वीज आनी वादळी वाऱ्या वांगडा गडगड मारपाची शक्यताय आसा असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरव्यवहार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणात खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रस्तावीत सुचोवण्यांचेर आधारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादाचेर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सरकार आनी सीजेपीच्या प्रतिनिधींबरोबर आयज पेपर लीक विशयाचेर उलोवप जातले. राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या हॅवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग फायनलीत झांडू कुमारान काशा पदक जिखले आनी भारतीय हवामान खात्यान आयज कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30. नमस्कार.
1: एफएम रेनबोच्या ह्या प्रसारणातल्यान सगळ्यांच्या आयकुप्यांक हांव उशा दिता येवकार परतून एक फावट. मोगाळ आयकुप्यांनो हो वेळ आसा आयकुपाचो कांतारा.

जिविताचे हेंगिन्यान आमकां दितालें गिमा मोगाळकुप्या न्हू ह्याच गीतां सांगाता सोंपता तुमची आमची ही भेट आयच्या कांतारांनी. हांव उशा तुमचो निरोप घेतां. परतून एक फावट आयकुपाक रावात कांतारां. दनपरां जेवता जेवता एक वर जावन 5 मिनटां सावन

राम जिसे तारे तो कौन उसे मारे. आम्ही ऐकलो हो आवाज मन्नाडे हांचो. संत तुकाराम ह्या चित्रपटातले हे गीत आशिल्ले. मोगाळकुप्यानो आज आषाढातली एकादस. पंढरपुराक विठुरायाच्या मंदिरांत हो व्हडलो उत्सव आणि वारकऱ्यांची थंय हजेरी. त्याच फाटभुंयेर सगळ्यांक एकादशीची परबी भेटयत आम्ही निकतेच आयकले संत तुकाराम ह्या फिल्मातलें गीत मन्नाडे हांचो आवाज आशिल्लो. तुम्ही आयकतात फिल्मी गीतां, आमची कार्यावळ चित्रसंगीत. आणि कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया मुकेश हांचो आवाज.

0: मुकेश हांचो आवाज आमी आयकलो निकतोच. संत ज्ञानेश्वर ह्या फिल्मा खातीर भरत व्यास हांची ही गीतरचना आशिल्ली. मोगाळ गुप्यानो तुमी आयकतात फिल्मी गीतां कार्यावळ चित्र संगीत. हांगा घेवया ल्हानसोच ब्रेक.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

रेनबोच्या प्रसारणातल्यान परत एक फावट येवकार सगळ्यांच्या ऐकुप्यांक. चित्रसंगीत ही कार्यावळ घेवन येता मोहम्मद रफी हांचो आवाज.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

FM रेनबोन ती योकार सगळ्या आमच्या ऐकुप्यांक परतून फावट मोगाळ कुप्यानो तुम्ही आणि आम्ही सांगात घेतला फिल्मी गीतांचं चित्रसंगीत कार्यावळींत हांव उशा आसा तुमचे खातीर आणि आता तुमचेच आवडीचे एक सुंदर असे बीते दिनो की याद जागोपी गीत पास बैठो तबियत बहल जाएगी मौत भी आ गई हो तो टल जाएगी.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचो आवाज आम्ही ऐकलो राजकुमार ह्या फिल्मातलं हे गीत आशिल्ले. मोगाळपणो शम्मी कपूर आणि साधना सरगम हांचेर चित्रित हे फिल्म राजकुमार. शंकर जयकिशन हांचे संगीत आशिल्ले आणि हसरत जयपुरी हांची गीत रचना. फिल्मी गीतांनी हांचे उपरांतचो हो आवाज आसा लता मंगेशकर आणि मन्नाडे हांचो. ऐकूया सती सावित्री ह्या फिल्मातलें गीत.

सती सावित्री ह्या फिल्मा खातीर आमी आयकलो लता मंगेशकर आनी सांगा ता मन्नाडे हांचो आवाज. मोगाळकपेनो फिल्मी गीतां तुमी आयकतात. घेवया ल्हानसो ब्रेक. सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

सचिन देव बर्मन हांच्या संगीतान नटिल्ले सुंदर सदाबहार अशें हें गीत आमी आयकलें. निकतेंच किशोर कुमार हांच्या सदाबहार आवाजान. मोगाळ कुप्यानो तीन देविया ह्या फिल्मा खातीरची ही गीत रचना आशिल्ली. आतां ह्यो तीन देविया कोण जाल्यार सिमी, कल्पना आनी नंदा. कोणा खातीर? तर देवानंद हांचे खातीर. सुंदर अशा ह्या फिल्मातली सुंदर अशी ही गीतां आनी सचिन देव बर्मन हांचे सदाबहार संगीत तुम्ही आयकतात. यादीतली गीतां, गीत पुराने, गीत सुहाने, फिल्मी गीतांनी. हाचे उपरांत आयकुया लता मंगेशकर हांचो आवाज, हेमंत कुमार हांचे हे कॉम्पोजिशन, हांचे हे संगीत कोहरा ह्या फिल्माक, कैफी आजमी हांची गीत रचना.

वर्सांतलो हो म्युझिकल थ्रिलर म्हळ्यारच कोहरा हे फिल्म जाका संगीत लाभिल्ले हेमंत कुमार हांचे कैफी आजमी हांची गीतां. ह्याच फिल्मातले सुंदर आणि सदाबहार असे हे गीत आम्ही ऐकले लता मंगेशकर हांच्या आवाजात. आणि आता येऊया सरस्वती चंद्र ह्या फिल्मा खातीर. 1968 वर्षा प्रदर्शित झाल्या ह्या फिल्मातले हे गीत आता आम्ही ऐकूया मुकेश हांचो आवाज ह्या गीता खातीर. ह्या फिल्मान एका परस एक सुंदर अशी गीतां आशिल्ली मुकेश लता मंगेशकर हांच्या सुमधूर आवाजातली. कल्याणजी आनंदजी हांचे संगीत.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हांचो आवाज आम्ही ऐकलो निघतोच. दो कलिया ह्या फिल्मा खातीर रवी हांच्या संगीताक साहिर लुधियानवी हांचे गीत आशिल्लें. मोगाळकपेनो आयकत रावात फिल्मी गीतां, जागयत रावात पुराने यादे, गीत सुहाने गीत पुराने. सदाबहार गीतांची ही मैफिल तुमचे खातीर सस्ता एफएम रेनबोतल्यान दर दिसा सकाळच्या 9 वरां सावन. आयकत रावात एफएम रेनबो, तुमचे आवडीचो हो चॅनल.

सकाळचे 10:10 झालेले आहेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 MHz तसंच न्यूज ऑन एअर या ॲपद्वारे FM रेनबोचं प्रसारण. आणि आपल्या स्वागतास आहे मी उषा.

आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे। श्रोते हो, आजचा दिवस सोन्याचा आहे कारण आज अमृताच्या पावसाची बरसात होते, कारण आज

हरीच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला आहे. तो अंतर्बाह्य सर्वव्यापी आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. त्या पंढरीनाथाची प्रत्यक्ष भेट म्हणजेच जन्म पावन झाल्याची साक्ष. आज आषाढ शुक्ल 11 म्हणजेच एकादशी. आषाढ महिन्यात येणारी ही एकादशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी. या एकादशीला भक्तांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरी सजते. वैष्णवांच्या भक्तीचा ओढा त्या माऊलीच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. त्याच्या पदस्पर्शानी पंढरपूर नगरी पावन होते. देवाच्या द्वारी क्षणभर विसावा घेऊन त्या माऊलीचं रूप आपल्या डोळ्यात साठवताना भक्त देहभान विसरतात, पावन होऊन त्या नगरीला स्पर्श करतात.

श्रोते हो, पंढरपूर नगरीत पाऊल ठेवण्यासाठी आतुरलेली ही वारकरी मंडळी विठूच्या नामाचा गजर करत वाळवंटी चंद्रभागेच्या तटी जमणारी ही भक्त मंडळी ना कशाची चिंता ना कसलाच भेदभाव, ओढ फक्त त्या विठुरायाची।

लता मंगेशकर यांचा स्वर आपण ऐकत होता. रसिक हो, वारीमध्ये स्थान एकच, पंढरी नगरी, दैवत ते पण एकच पंढरीनाथ, आणि तीर्थही एकमेव म्हणजेच चंद्रभागा. मग एवढी ओढ त्या पांडुरंगाची कशी? याचं उत्तर म्हणजेच मायरूपी ती माऊली जी भक्तांना आपल्या अंतःकरणात स्थान देते. आणि वारीमागील भूमिका ही आपल्या देवतेकडे अंतःकरणात जाण्याची आहे. हीच भेट म्हणजेच भेटी लागी जीवा लागली से आस, पाही रात्रन दिवस वाट तुझी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आपल्याला त्याच विठुरायाच्या दर्शनासाठी, त्याच्या भेटीसाठी मनाची कशी घालमेल होत आहे हेच दर्शवतात. तो आहे लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा, संगी गोपाळांचा मेळा.

विठू माझा लेकुरवाळा संगी गोपाळांचा मेळा. श्रोते हो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम ही आणि अशी बरीच संत मंडळी ज्यांच्या वाङ्मयानं आपल्या हृदयात पांडुरंगाचं स्थान कायम केलं आहे, त्याचं नाव घेता घेता मन थकत नसतं. म्हणूनच मन म्हणत असतं, रामकृष्ण हरी माऊली.

श्रोते हो, पांडुरंग पांडुरंग नामाच्या जयघोषात टाळ चिपळ्यांच्या गजरात दुमदुमणारी ती पंढरी, तिचं रूप आज दृष्ट लागण्याजोग. तिथं वाहत आहे भक्तीचा महासागर. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. श्रोते हो, सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचा स्वर आपण ऐकत होता. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचा आज जन्मदिवस. रामचंद्र विनायक फडके अर्थातच सुधीर फडके यांचा जन्म 25 जुलै 1919 रोजी कोल्हापुरात झाला. त्यांनी जवळपास 50 वर्ष मराठी संगीत विश्वावर राज्य केलं. त्यांची अजरंबर झालेली रचना म्हणजेच गीत रामायण, गदी माडगुळकर लिखित आणि बाबूजींनी त्यावर चढवलेला स्वरसाज. त्यांच्या या अमूल्य अशा योगदानासाठी 1963 साली त्यांना राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा गौरव झाला. बाबूजींच्या गळ्यातील आर्त स्वर म्हणताना रसिक हो आणि ते ऐकताना आपले कान तृप्त होतात.

प्रल्हाद शिंदे आणि इतरांचा स्वर आपण ऐकत होता. रसिक हो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन एअर या ॲपद्वारे एफ एम रेनबोचं प्रसारण आणि मी उषा आहे आपल्यासोबत. रसिक हो, विठोबा, विठ्ठल, पांडुरंग अशा विविध नावांनी जाणला जाणारा हा विष्णूचा अवतार किंवा श्रीकृष्णाचं रूप म्हणजेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरीचा पंढरीनाथ. कानडीमध्ये तो कानडा विठ्ठल होतो तर कुणासाठी हरिनामाच्या गजरात दंग होणारा पंढरीचा राजा. कटेवर हात ठेवून गेली 28 युगे तो विटेवर उभा आहे. विठुराय आपला भक्त पुंडलिक याच्या भेटीसाठी आला. पुंडलिक आपल्या आईबाबाच्या सेवेत मग्न होता आणि म्हणून त्यानं विठोबाला उभं राहायला वीट सरकावली. त्यावर पंढरीनाथ स्थिर झाला अशी आख्यायिका आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी जमते आणि वैष्णवांचा हा मेळा पाहण्याजोगा असतो. संत मंडळी भक्तांच्या संगतीनं टाळमृदुंगाच्या साथीनं हरिनामाच्या जयघोषानं अवघी पंढरी नगरी दुमदुमू लागते. त्याचं वर्णन वर्णावतरी किती.

रसिक हो, अखिल विश्वात एकच शक्ती व्यापलेली आहे, ती म्हणजे ईश्वर। या शक्तीची प्रचिती आपल्याला नेहमीच येते। या ईश्वरी शक्तीला ज्या ज्या रूपात आपण पाहतो त्या त्या रूपात ती आपल्याला दिसते। कुणाला देव निसर्गात दिसतो तर कुणाला झाडात, पानात, प्राण्यात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीतसुद्धा। कुणाला तो दगडात दिसतो तर कुणाला पाषाणात। जिथे जिथे आपली भक्ती आहे तिथे तिथे आपल्याला त्या स्वरूपात भगवंत दिसतो। तो सगुण आहे तसाच निर्गुणही आहे। भगवंताची अनेक रूपं आहेत, नावं आहेत आणि आपण मनापासून जी भक्ती करतो ती त्याच्या चरणी लीन होते।

चा आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणूनच वाळवंटी नदीच्या काठी संतांचा मेळा रंगतो, लीन होतो आणि त्या विठुरायाच्या चरणी आपलं माथं टेकवतो, जसं लेकरानं माऊलीच्या कुशीत विसावा घ्यावा.

रसिक हो संत गोरा कुंभार या नाटकासाठी प्रकाश घांगरेकर यांचा स्वर आपण ऐकत होता. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो, भक्त मेळ्यात तो रंगून जातो. भक्तांच्या आनंदी विठूच

रसिक हो, त्या विठुरायाची माया त्याच्या लेकरांवर अखंड अशीच राहो आणि वारकरी संप्रदायाची वारीची ही परंपरा निरंतर चालत राहो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन मी उषा आपला निरोप घेते. आपण ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

फिल्म रेनबोचे वितरावणी आसा 156 शार्मे घरजांचेर तुमी आयकतात. तुमच्याच आवडीच्यो तर एक वार करया वय. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 11 वरां जावन 6 मिनटां जाल्यात. आयकपॅनो, आयज आषाढी एकादस, श्रद्धेची आनी भक्तीची अनुभूती घेत तुमच्याच सांगातान फुडें वतना एफ एम रेनबोच्या वितरावणेंत सुगम संगीत.

साथ भिजूया, तुम्ही ऐकले? सिद्धनाथ बुयाव आणि ट्रिस्का फर्नांदिस यांच्या जोड आवाजातले जॉन आगियार यांचे हे गीत. सुगम संगीताची ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात FM रेनबोच्या वितरावणीत. अरविंद वेलिंगकार गायतात या उपरांचे गीत, सुरेश पै यांचे.

0: अरविंद वेलिंगकार आणि गायले सुरेश पै यांचे गीत तुम्ही ऐकले. सुगम संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकतात. ह्या उपरांचे गीत रॉकडेट्स.
1: नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

हंच्या आवाजातली ही जॉन आगेयार हांच्या लेखणीतल्यान साकारिल्ली कपला वेलेतली सुगम संगीताच्या कार्यावळीतले हे निमाणे गीत एफ एम रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 12:05 आता जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता आमच्या ऐकप्याक आमी याद करून दिता ह्यो खबरो जाल्या उपरांत तुमकां ऐकपाक मेळटली कार्यावळींची रुपरेषा आनी उपरांत चित्ररंजन ऐकत रावात एफ एम रेनबो.

सिमरेन मुझे विद्राउनी तुम्हें ऐकता थतन पर सभेत लिहोत्तर एक वार कर एफ एम बैंडा 105.4 मेगाहर्ट्ज अंचेर तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावेल्यान आमच्या स्टुडियोतल्या घड्याळ 12 वरां जावन 10 मिनटां जातात कार्यावळींची ही रुपरेषा.

कार्यावळींचीही ओळख करून दिल्याउपरांत 12:15 चित्ररंजन, 1:05 आसतली कातारां, तर 2 भावगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोकबॉक्स, 3 आरजेस चॉईस, 4:05 पॉप टायम आणि 5:10 म्युझिकल कॉकटेल. मजगती 3 प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात स्पायस. सांजवेचे प्रसारण घेऊन येता परतून एकदा तरेकवार कार्यावळी 5:35 सावन मराठी गीता. रेनबो सांज कार्यावळीचो वेळ 6:05. 7 हॅलो फरमायश. प्रादेशिक खबरो मजगती असतल्यो 7:20 आणि उपरांत 7:30 फार्म टू सिटी. ब्रोकोली ह्या विषयावेळी सागर माझी खंची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत आमी वितरायतात. 8 कातारा एकी फिल्मचे कार्यावळ 8:30 घेऊन येता आई मिलन की बेला या फिल्मातली तरेकवार गीता. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 9:15 सावन पयल्या सुवातेर बेस्ट ऑफ द वीक, 10:05 फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ आणि 11:10 फ्रॉम द आर्काइव्स. आयकपेनो एफएम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन.

एफएम रेनबोच्या मित्रा उणे ऐकपेनो तुमच्या संगातान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आसात कांय मुखेल अश्यो कार्यावळी. अस्तुरी कार्यावळ ह्या खिणाक म्हादय चॅनलाचेर चालू आसा. कारगील विजय दिवस हे शकुंतला भरणे हांचे उलोवप तुमकां आयकपाक मेळटले. तशेंच 12:30 स्वर संगम कार्यावळींत सरला भिडे तशेंच विदुशी शोभा गुरटू हांचे गायन. मराठीतली युवाणी 5:30 मोनिका गावस हांणी सादर केल्यो कविता आमी वितरायतात. 7:00 भेटी लागे जिवा आषाढी एकादशी निमतान महेंद्र पाटणकर हांणी सादर केल्लो खाशेलो कार्यक्रम. 7:30 चावडेर उत्कर्ष महिला मंडळ मुळगावच्या ह्या संस्थेन एकादशीच्या निमतान सादर केल्ली भक्तीगीतां तुमकां आयकपाक मेळटली. संसदेतल्या ह्या सप्तकातला कामकाजाचो नियाळ धिस वीक इन पार्लमेंट 8:15 संगीताची अखिल भारतीय सप्तकी कार्यावळ रातच्या 10:00 दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. ऐकपेनो म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी तुमी आयकली. कार्यावळींची ही रुपरेषा.

त्यांनी इंदूची विचारणी तुम्ही ऐकत आहात. दनपारच्या सभेतल्या ह्यो कार्यावळी 12:16 जातात. तालधरात फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. राहुलदेव बर्मन यांचे संगीत आणि त्यांचाच आवाज. जमाने को दिखाना है या फिल्मात मजरूर सुलतानपुरी यांचे गीत.

राहुल देव बर्मन हांचे संगीत, तांचो आवाज, मंजूर सुलतानपुरी हांचे गीत जमाने को दिखाना है ह्या फिल्मा खातीर. आनी ह्या उपरांत आशा भोसले आयकुया जिंदगी एक जुआ ह्या फिल्मा खातीर बप्पी लहरी हांचे संगीत, प्रकाश मेहरा हांची ही रचना.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्र सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरवेव्हार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणांत खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रास्ताविक सुचोवण्यांचेर आदारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर देशांतल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. राष्ट्रीय चाचणी संस्थेन संघ भौशीक सेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टला वरवीं महाव्यवस्थापक पांवड्यार वरिष्ठ व्यावसायीक पदांच्या भरती खातीर आनी 16 तरणाट्या व्यावसायिकांची नेमणूक करपा खातीरची प्रक्रिया सुरू केला. सरकार आनी सीजेपीच्या प्रतिनिधी वांगडा आयज पेपर लीक विशयाचेर भासाभास जातली. सुरक्षा कारणांक लागून राष्ट्रीय राजधानीतली 18 मेट्रो स्थानकां आयज सकाळी 7:30 सावन फुडले सुचोवणे मेरेन बंद उरतली अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिल्या. जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून 6 दिसां खातीर स्थगीत आशिल्ली वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा आयज सावन परतून सुरू जाली. विद्यार्थ्यांच्या हिताक सर्वोच्च प्राधान्य दिवन फुडल्या परिक्षांची विश्वसनीयता जपपा सयत त्यो पारदर्शक पद्दतीन जातल्यो. गोयच्या विद्यार्थ्यांनी ध्येयाकडेन लक्ष दवरून अभ्यास करचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. उटंगाराच्या पावसांत लोकांनी न्हंयो दर्यादेगो तळी वा घसघस्याचेर न्हावपाक वा पेंवपाक वचचें न्ही अशी अधिसुचोवणी गोंय सरकारान जारी केल्या. राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टींग सर्तीत झांडू कुमार हाणें काश्या पदक जिखले. भारतीय हवामान खात्यान आयज कोंकण गोंय मध्य महाराष्ट्र उडिसा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: FM रेनबोच्या वितरावणीत चित्ररंजन कार्यावळ पुढे मरताना आशा भोसले आणि उदित नारायण, सुनिधी चौहान आणि सांगाते याद आहे फिल्मात अनु मलिक यांचे संगीत.
1: जब दिल मिले तब गुल खिले, जब गुल खिले तब दिल मिले, मिले मिले मिले मिले दिल मिले, खिले खिले.

आशा भोसले, उदित नारायण आणि सांगा त्यांच्या आवाजान यादे फिल्मा खातीर हे गीत तुम्ही आयकले. आणि ह्या उपरांत किशोर कुमार.

0: चित्ररंजन कार्यावळ फुडें व्हरतना आशा भोसले.
1: संगीतांतलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आमी वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणें संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मांतल्यान आपली कारकीर्द तिणें सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणे संघर्ष केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेन घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मातल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गीतातल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्या दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्या नवाशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयले. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो झाला.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाशेन तिची कारकिर्द नवी मॉडर्ना घेताली. मराठीन तिणें सुधीर फडके, श्रीधर फडके सारक्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणें एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हूण 2009 वर्सा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद जाल्या.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅबरी अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटान तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर अशे व्यक्तिमत्व जेचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार

रावजान या फिल्मात आशा भोसले यांचा आवाज आणि आता कार्यावळ सोपवताना तराना या फिल्मात शैलेंद्र सिंग, संगीतकार राम लक्ष्मण. याद असूनही कार्यावळीतले हे निमाणे गीत आणि ह्या उपरांत एक वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

माय पाय मरण गेलो कुणिया उतरांचो तू सदां चितून मासो नियाळ कोरप।

Hilary and Costa, hanso ho awaz FM Rainbow च्या वितरावणीत तुम्ही ऐकत आहात ही कातारा. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात बरोबर 1 वर जाऊन 30 मिनिटं आणि 50 सेकंद जातात. मुखेल खबरो.

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट विलेज प्रोग्रामांत वांटेकार जाल्ल्या सदस्यां वांगडा व्हिडियो कॉन्फरन्सिंगा वरवीं उलोवप करतले. केंद्र सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरवेव्हार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणांत खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रास्ताविक सुचोवणेचेर आदारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सरकार आनी सीजीपीच्या प्रतिनिधीं वांगडा आयज पेपर लीक विशयाचेर उलोवप जातले. सुरक्षा कारणाक लागून राष्ट्रीय राजधानींतली 18 मेट्रो स्थानकां आयज सकाळी 7:30 सावन फुडल्या सुचोवणे मेरेन बंद उरतली अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिल्या. जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून 6 दिसां खातीर स्थगीत आशिल्ली वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा आयज परतून सुरू जाली. विद्यार्थ्यांच्या हिताक सर्वोच्च प्राधान्य दिवन फुडल्या परिक्षांची विश्वसनीयता जपपा सयत त्यो पारदर्शक पद्दतीन जातल्यो. गोंयच्या विद्यार्थ्यांनी ध्येयाकडेन लक्ष दवरून अभ्यास करचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां. उटंगाराच्या पावसात लोकांनी न्हंयो, दर्यादेगो, तळी वा घसघश्याचेर न्हावपाक वा पेंवपाक वचचे न्ही अशी अधिसुचोवणी गोंय सरकारान जारी केल्या. राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या हेवीवेट पॅरा पॉवर लिफ्टींग सर्तीत भारताच्या झांडू कुमार हाणें खाशा पदक जिखले. आनी भारतीय हवामान खात्यान आयज कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी राजस्थानांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: कितें म्हणूंक सोदताय
1: हांव जायतें म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणीक आतां म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पयलो कितें सोदमताय तूं सोदमताय इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा हसल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव
0: सांगता
1: यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हॉट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज आंतोन जुआव फेर्नांडीस
0: अरे वा
1: अरे
0: आणि चा चा चा
1: चा चा चा इज पेद्रो कायतान रोड्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमी गिनास पियादात पोस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: हांव तर एक कांतार म्हणून इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी आय चॅलेंज यू
1: यू चॅलेंज
0: हाऊ मेनी थाउजंड
1: नॉट थाउजंड बट रुपीज
0: रुपीज एनी ऑलराइट स्टॉप द वर्ल्ड

हांणी साद खाल्लो मारिया लिनाक. कातारांची ही कार्यावळ आतां फुडें व्हरतना मोली गायतात मळबा वयलो दो.

काळजाचे सुख शैलेंद्र सिंग गायताले आणि या गीता वांगडा सोपता कातारांची कार्यावळ आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांबरोबर 2 वरां जातात. ह्या उपरांतची कार्यावळ आता रोखडीच.

श्रोते हो, खऱ्या खऱ्यात आणि मनामनात सुधीर विनायक फडके हे नाव अजरामर आहे. गीतरामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणाऱ्या गीतातून मराठी मनामनावर बाबूजींनी राज्य केलं आहे. मराठी हिंदी गीतांचे गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. सलग 5 दशकांहून अधिक काळ त्यांच्या गीत आणि संगीतानं तृप्त केलं आहे. बाबूजींचा जन्म 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर शहरातील एका वकिली व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात झाला. गायन आणि वादनाचे सुरुवातीचं शिक्षण त्यांनी पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतलं. वडिलांच्या अचानक निधनानं त्यांना संगीताचं शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावं लागलं. कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात 2 वर्ष दौरा करून त्यांनी मैफिलींमध्ये सादरीकरण केलं. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपलं संगीत खुलवण्यासाठी केला आणि त्याचमुळे अल्पावधीतच त्यांनी एक नावाजलेला गायक आणि संगीतकार म्हणून ओळख झाली.

सुधीर फडके यांनी सुमारे 110 चित्रपटांना संगीत दिलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत बाबूजींचं योगदान मोठं. त्यांच्या काळातच मराठीनं आपला सुवर्णकाळ अनुभवला. अनेक मराठी चित्रपटांना तर सुमारे 20 हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. याशिवाय अनेक भावगीतं, भक्तिगीतं आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीतानं सजवलं आहे. अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसवलं आहे. बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्ना डे ही त्यातील काही नावे.

एच एम व्ही सोबत बाबूजीने 1941 मध्ये आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तब्बल 5 वर्षांनी प्रभात फिल्म कंपनीच्या व्ही शांताराम यांनी त्यांना आपल्या चित्रपटातून ब्रेक दिला आणि नंतर ही जोडी अनेक चित्रपटातून दिसली. त्यांच्या काळातील संगीतकार वसंत देसाई, वसंत पवार, स्नेहल भाटकर, दत्ता डावजेकर यांच्यात आपल्या सुमधूर संगीतामुळे बाबूजींनी वेगळं स्थान संपादन केलं. श्रोतेहो, गायक संगीतकार असलेले सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांनी अभिनय केलेले अनेक चित्रपट म्हणूनच आजही रसिक मनाचा ठाव घेतात. सुहासिनी, आम्ही जातो आमुच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले होते.

श्रोते हो, घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते गदिमांच्या गीत रामायणामुळे. या रामायणातील 56 गीतांसाठी त्याने दिलेलं संगीत आणि केलेलं गायन एक वेगळाच प्रयोग. गीत रामायणाचे देशविदेशात त्यांनी 1800 कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम. श्रोते हो, त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. हरिदास स्वामी हरिदास सन्मान, सूर सिंगार सांसद पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारांचा समावेश आहे. 1991 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनाही त्यांना गौरवण्यात आलं. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईच्या फिल्म सिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी नामकरण सोहळ्यात त्यांना विशेष सन्मानित करण्यात आलं होतं. श्रोते हो, चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांचं योगदान. स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा वीर सावरकर चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून निधी गोळा केला होता.

0: श्रोते हो, सुधीर फडके प्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार आणि अभिनेते. 25 जुलै 1919 त्यांचा जन्म. 29 जुलै 2002 रोजी त्यांचं निधन झालं. मराठी सुगम संगीताचा सुवर्ण काळ घडवणारे आणि बाबूजी म्हणून आदराने ओळखले जाणारे अष्टपैलू कलाकार बाबूजी. आकाशवाणी परिवाराचा हा होता त्यांना मानाचा मुजरा.
1: पाठीवर मायेने
0: श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. 2:31 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. पश्चिमी संगीत यानंतर आर जे सालीच्या साथीनं या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

नमस्कार, हाव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन आपलो राजिनामो सादर केलो. संसदेचो दर एक खीण लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पीत आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट विलेज प्रोग्रामांत वांटो घेवप्यां वांगडा आभासी पावण्यार उलोवप करतले. सरकारान फास्ट ट्रॅक न्यायालया स्थापन करपा खातीर आनी परिक्षेचे गैरव्यवहार आनी कागदपत्रां लीक जावपाच्या प्रकरणात खर ख्यास्त दिवपा खातीर विधेयकाच्या मसुद्याक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक आडावपा खातीर प्रस्तावीक सुचोवणेचेर आदारीत आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर देशातल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. आषाढी एकादशीच्या निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबीं दिल्यात. केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधीं वांगडा आयज पेपर लीक विशयाचेर उलोवप जातले. जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून 6 दिसां खातीर स्थगीत आशिल्ली वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा आनी माता वैष्णो देवी यात्रा आयज सावन परतून सुरू जाली. संवसारीक ज्युनियर स्क्वॅश वस्तादपण सर्तीच्या निमाणे फेरयेत पावल घालून भारताच्या अनाहत सिंग हिणे इतिहास घडयलो. आनी भारतीय हवामान खात्यान आयज कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, उडिसा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज आपलो राजिनामो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन

सादर केलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रोमानिया संबंध घटमूट करपा खातीर रोमानियातल्या भारतीय समुदायाची तोखणाय केली. संसदेचो दरेक खीण लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पित आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामांत वांटो घेवप्यां वांगडा आभासी पांवड्यार उलोवप करतले. आषाढी एकादशीच्या निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबीं दिल्यात. केंद्रीय कायदो आणि न्याय मंत्री अर्जून राम मेघवाल हांणी आयज नवी दिल्लींत सिंगापूरचे समकक्ष एडविन टोंग एसी वांगडा द्विपक्षीय उलोवणी केली. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आयज मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांची भेट घेऊन आंध्र प्रदेशातल्या तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचेर भासाभास केली. केरळमातल्या विंदीजाम आंतरराष्ट्रीय बंदराक निर्गत आयात कार्यावळी खातीर कस्टम खात्याकडल्यान निमाणी मान्यताय मेळ्ळ्या. आंध्र प्रदेशाचे येरादारी मंत्री एम रामप्रसाद रेड्डी हांणी आयज विशाखापट्टणमातल्या सिंहापुरी ई बस डेपोच्या पावर रूमचे उक्तावण केले. संवसारीक ज्युनियर स्क्वॅश वस्तादपण सर्तीच्या निमाणे फेरयेत पावल घालून भारताच्या अनाहत सिंग हिणे इतिहास घडयलो. आणि ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

माझ्या डोळ्यात पांडुरंग, माझ्या हृदयात पांडुरंग, माझ्या नामात तुझ्या नामात मी दंग, पांडुरंग पांडुरंग. आषाढी एकादशीच्यो खूप खूप खूप खूप उर्बेभरीत पुरब्यो मोगा ऐकपेनो. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो. अँड थँक्यू आर जे सलिव्हन, तुझ्यो कार्यवळी आम्ही सगळ्यांनी खूप खूप खूप एन्जॉय केलो. हा नेहा तुमच्या मना काळजा जाऊन स्वागत करता 105.4 MHz FM रेनबोचं सगळ्यांनी सांगत जोडील असं. 5:31 आणि 51 सेकंड आमच्या स्टुडिओत. तर एक वार अशो कार्यवळी, तर एक वार अशो गजाली, तर एक वार अशी गीतां तुमच्या खातीर खुंच्यो जाणून घेऊया. काय किणा भितरूच बरोबर 5:35 मराठी गीताची कार्यवळ, 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो, 6:00 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान, 6:05 रेनबो सांज ही कार्यवळ, मजगती 6:30 5 राष्ट्रीय खबरो असतल्यो, 6:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो, 7:00 हॅलो फरमाईश, 7:10 हॅलो फरमाईश ही कार्यवळ चालू उरतली, मजगती 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान, 7:30 फार्म टू सिटी ह्या कार्यवळीत ब्रॉकली हाचेर सागर माजीक हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली, 7:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो, 8:00 कातारा, 8:30 एक ही फिल्म से ह्या आमच्या कार्यवळीत आई मिलन की बेला ह्या फिल्मातली गीतां आयकुपाक रावात, 9:00 न्यूज एट 9, 9:15 पश्चिमी संगीताच्या कार्यवळी सुरू, सुरवेक बेस्ट ऑफ द वीक हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान रातच्या 10:00, 10:05 फोन इन कार्यवळ पश्चिमी संगीताची, इंग्लिशीतल्यान खबरो 11:05 फ्रॉम दी आर्काइव्ज, 11:10 जी कार्यवळ चलतली 12:05 आणि त्यांना हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आणि 12:06 कार्यवळींची समाप्ती आयच्या ह्या शेनवारच्या पुराय सांज वेळार. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो. खंयच वचू नाकात, ऐकत रावात, खूपश्यो गजाली करया आणि अनेक अनेक अनेक अशी गीतं ऐकूया. आणि आज मोगा इश्टानो आषाढी एकादशी, त्या निमतान सगळ्या भाविकांक, सगळ्या श्रोत्यांक खूप खूप खूप खूप उर्बेभरीत परबी भेटयता.

जय जय विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, पुंडलीक वरद पांडुरंग विठ्ठला, जय जय विठ्ठला, जय हरि विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग। सर्व बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। श्रोते हो, आज आषाढी एकादशी निमित्त अवघी पंढरपूर नगरी दुमदुमली आहे। विठ्ठलाचा गजर आपण सर्वत्रपरी करतो आहोत आणि आजच्या दिवशी आपण जल्लोषाने हा उत्सव मनवित आहोत आणि कार्यक्रमाला आपण विठ्ठलाच्या नावाने सुरुवात करूयात। तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा हा कार्यक्रम 105.4 MHz FM रेनबो चॅनलवरती। बरोबर 5:36 झालेली आहेत।

पाऊले चालती पंढरीची वाट, श्रोते हो आषाढी एकादशी हा हिंदू पंचांगातील आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11वा दिवस असून वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आणि पवित्र भक्तिभावाने भरलेला असा हा उत्सव. आजच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर 4 महिन्यांसाठी झोपी जातात आणि आजच्या तिथीपासून पुढील 4 महिने चातुर्मास पाळला जातो, ज्यामध्ये शुभ कार्य काही काळ थांबवली जातात. मृदुमान्य नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी देवांच्या श्वासातून एकादशी देवी उत्पन्न झाली आणि तिने राक्षसाला मारलं अशी पौराणिक कथा आहे.

श्रोते हो, आज आषाढी एकादशी. महाराष्ट्राच्या तसंच गोव्याच्या विविध भागांमधून लाखो वारकरी पायी चालत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला पोचतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत अथांग जनसागर लोटतो. आजच्या दिवशी भक्त अन्नग्रहण न करता संपूर्ण दिवस उपवास आणि विठू नामाचा गजर करतात. देवाला तुळशीपत्र वाहून सत्यभामा रुक्मिणीसह पांडुरंगाची पूजा केली जाते. सर्व श्रोत्यांना आजच्या आषाढी एकादशी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा हा कार्यक्रम 105.4 MHz FM रेनबो चॅनलवरती. मी नेहा तुमच्या सोबतीला.

आपण ऐकताय मराठी गीतांचा हा कार्यक्रम. 5:54 झालेली आहेत. पुढच्या 4:00 म्हणजेच 5:58 कोकणीमधून बातम्या असतील आणि त्याच्यानंतर 6:00 हिंदीमधून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून. हा कार्यक्रम ह्या गीतासोबतच इथे संपतोय. पुन्हा एकदा आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं श्रोते हो. आणि ह्या कार्यक्रमाच्या शेवटाला पुन्हा एकदा तुमच्यासाठी पंढरीच्या गजराने, विठ्ठलाच्या गजराने, माय पंढरी, सौरभ साळुंके ह्यांच्याकडून.

बोसांज दर दिसा सांज वेळा सवरा 5 मिनिटा ते 7 वरा 5 मिनिटा मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज।

रेनबो सांज या कार्यवाळीत सगळ्यांच्या मनाकाळ जसावून स्वागत. सवर जाऊन 5 मिनिटं जातात. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. आज आषाढी एकादशी, त्यानिमित्तानं सगळ्या भाविकांक, सगळ्या श्रोत्यांक, सगळ्या ऐकुप्यांक, सगळ्या मजा मोगाळ म्हवाळ ऐकुप्यांक उर्मेभरीत पुरबी भेटयता. मोगाळ इश्टनो, ह्या कार्यावळीत तरेकवार अशी गीतां मजगतीं सवर जाऊन 30 मिनटांचेर तुमच्या खातीर आसतल्यो 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो. तुम्ही ऐकतात ही कार्यावळ. आनीक ह्या कार्यावळीत तरेकवार अशी गीतां तुमच्या खातीर हांव घेवन येतल्या. तुम्ही तर कांयच दुबावना. पयल्या सुवातेर तुमच्या खातीर घेवन येता कविता कृष्णमूर्ती हांच्या स्वरांत जुबेदा ह्या फिल्मा खातीर धीमे धीमे. 7:07 तुमच्या खातीर हॅलो फरमायश ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो चॅनलाचेर. ऐकूया हे सुंदर सोबीतचे गीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
2: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: इष्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटीयेंत उडवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.

घातली. उत्तर प्रदेशातल्या सारनाथ या पूर्विल्ल्या बौद्ध थळाचो आसपाव युनेस्कोच्या संसारीक दायज थळांच्या वळेरीत जाला. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत हांणी भारताच्या सांस्कृतिक दायजा खातीर हो इतिहासिक खीण आसा अशें म्हणला. खेळ संसारीक ज्युनियर स्क्वॉश वस्तादपण सर्तीच्या निमाण्या फेरयेत पावल घालून भारताच्या अनाहत सिंग हिणे इतिहास घडयलो. आयज फायनलीत तिचो खेळ इजिप्तच्या रुकया सलेम आड जातलो. हवामान भारतीय हवामान खात्यान आयज गुजरातात चड पावसा खातीर रेड अलर्ट जारी केला. तशेंच कोंकण गोंय मध्य महाराष्ट्र आनी उडिसा आनी राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

मोगाळ एकमेनो रेनबो सांज ह्या कार्यवळीत परत एक फावट मना काळजा सावन स्वागत आणि आषाढी एकादशी जी उर्बेभरीत परबी पुराय भक्ती भावान आमी हो उत्सव व्हडा उमेदीन आज मनयतात मोगाळ इश्टानो आणि सगळ्या आयकुप्यांक आयच्या ह्या दिसाची उर्बेभरीत परबी भेटयता. स जावन 36 मिनटां जाल्ली आसात. आमच्या ह्या स्टुडिओत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचो सगळ्यांनी सांगात जोडिल्लो आसा. कार्यवळीच्या फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर सोहेल सेन आणि बेला शेंडे हांचो जोड स्वर घेऊन येता. वॉट्स युअर राशी या फिल्मा खातीर हे गीत.

बेला शिंदे आणि सोहेल सेन ह्यांचा जोड स्वर मी ऐकलो, सूचे सूचे मने कही देव। मग आयशनो फुडल्या सुवातेर रॉक ऑन या फिल्मा खातीर फरहान अख्तर आमकां घेवन येता तरेकवार अशे प्रस्न जे खरेच विचार करपासारखे आसात।

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रोमानिया संबंध घटमूट करपा खातीर रोमानियांतल्या भारतीय समुदायाची तोखणाय केल्या. संसदेचो दर एक खीण लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पित आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामांत वांटो घेवप्या वांगडा आभासी पांवड्यार उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज आपलो राजिनामो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन सादर केलो. धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय शिक्षण मंत्री पद सोडपाचो घेतिल्लो निर्णय तांच्या 4 दशकांच्या भौशीक जिणेंत तांणी जपिल्ली जापसालदारकीची भावना दाखोवन दिता. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतले तांचे योगदान सदांच याद उरतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी राजिनाम्या उपरांत म्हणला. आषाढी एकादशीच्या निमतान आयज प्रधानमंत्री, घरमंत्री, संरक्षण मंत्री आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबी दिल्यात. गोंयांतल्या वेगवेगळ्या वाठारांतल्या विठ्ठलाच्या आनी हेर देवळांनी आषाढी एकादशी उत्सव व्हडा उमेदीन मनयलो. संवसारीक ज्युनियर स्क्वॅश वस्तादपण सर्तीच्या निमाणे फेरयेत पावल घालून भारताच्या अनाहत सिंग हिणे इतिहास घडयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

पास नाही तो फेल नाही हे गीत आम्ही ऐकले सुनीती चौहान यांच्या स्वरात. मोगाईश्नो 7:05 जायत येतात. काय खिणा भितरच तुमच्या खातीर इंग्लिशीतल्यान खबरो असलेल्यो दिल्ली केंद्रावेल्यान आमची आणि तुमची भेट 7:10 कार्यावळीत. हीच कार्यावळ आमचे बरोबर असतली आणि तुमच्या बरोबर असतली. तुमचो आणि माझा साथ ह्या कार्यावळीत असतलो. जी आसा हॅलो फरमाईश काय खिणा भितरच.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर्स 105.4 बरोबर 7:10 जाल्यात आणि 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबोचो तुम्ही सांगात जोडला. चढ वेळ घेणा, फोन येता म्हणटकच फोन घेऊया. हॅलो हॅलो, ओके 2421285 आणि 2224457 या असतात आमचे दोन नंबर ज्याचेर कॉल करून तुम्ही सांगपाक शकता तुमच्या आवडीचे गीत. हॅलो हॅलो, ओके म्हाका दिसता लायनीन कितें तरी प्रॉब्लेम आसा, काय कोण फोन करता ताजो कितें लायनीन प्रॉब्लेम आसा कितें म्हाका खबर ना. बट तांचो आवाज म्हजे मेरेन पावना आनी म्हजो आवाज तुमचे मेरेन पावता काय ना तेंय बी म्हाका खबर ना. बट आय एम शुअर पावता आसतलो, नाल्यार तुमी फोन करचे नाशिल्ले. 2421285 2224457 हे आसात आमचे नंबर्स जाचेर कॉल करून तुमी सांगपाक शकता तुमच्या आवडीचें गीत. परत एक फावट फोन येता. हॅलो हॅलो, ओके म्हाका दिसता आज आमचो दीस ना आनी फोन फोना वेल्यान तुमचो आनी म्हजो सांगात म्हाका दिसता आज जुळप मातसो कठीण जातलो अशें दिसता. कांय हरकत ना, तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. ह्या खिणाक तुमच्या खातीर सुंदर अशें गीत हांव घेवन येतलें आनी ही कार्यावळ तुमी आयकतले बरोबर 7:20 मेरेन. आनी 7:20 तुमच्या खातीर आसतल्यो कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो आनी ताचे उपरांत 7:30 फार्म टू सिटी ही कार्यावळ. ती कार्यावळ सोंपल्या उपरांत परत एक फावट आमी हॅलो फरमाईश ह्या कार्यावळींत तुमचो सांगात जोडटली. हॅलो हॅलो, ओके म्हजे आवडीचें गीत तुमच्या खातीर देवनेगी हांचो स्वर केदारनाथ ह्या फिल्मा खातीर.

मगाशनो आणि एक फोन येता पोया, आता तरी आवाज येताले. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ओके, म्हाका दिसता लायनीन कितें तरी फॉल्ट आसा.

0: जेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेलो खबरो. गोयातल्या साबार वाठारांनी आयज आषाढी एकादशीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयली. गोयचे पंढरपूर म्हणून फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर साखळीतल्या श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमतान विंगड विंगड धर्मीक आनी सांस्कृतिक कार्यावळींचे आयोजन केल्ले. आयज सकाळी 7 आषाढी एकादशी निमतान श्री विठ्ठल मंदिरात राजकीय आनी सामाजिक मळावेल्या मानेस्तांनी देवळात येवन अभिषेक करून श्री विठ्ठल देवाचे आशिर्वाद घेतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, मये मतदारसंघाचे आमदार पेमेंद्र शेट, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक तशेंच हेर भाविकांनी श्री विठ्ठलाचेर अभिषेक करून आशिर्वाद घेतले. आषाढी एकादशीच्या निमतान आयज मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबीं दिल्यात.
2: आषाढी एकादशीच्यो सगळ्या समेस्त गोंयकार म्हणजे मोगाळ भाव आणि भयणी खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या निमित्तात ज्या पद्धतीत पुराय देशभरातल्यान वारी सगळ्यो पंढरपूर वता, गोंयभरातल्यान उरलेल्यो वारी आमच्या विठ्ठलापूर साखळी हांगासर येता. युवकांचो उत्साह या वारी पळयत जाल्यार म्हाका दिसता युवा शक्ती ही संस्कृती कडे जोडीत असा. म्हणून तर आयच्या हांव सगळ्या युवकांक आव्हान करता की आमी सगळेच जाण अशाच पद्धतीत संस्कृतमय गोंय घडोवपा खातीर, संस्कृतमय भारत घडोवपा खातीर आणि आमचे युवकांचे उज्ज्वल भविष्य घडोवपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या उलोक वो मारून आम्ही सगळ्या जणांनी आमचे उज्ज्वल भविष्य घडोया आणि या देशाचे भविष्य घडोया.
1: आषाढी एकादशीची परब मडगावात व्हडा उमेदीन आणि भक्तिभावान मनयली. मडगाव शहरातल्या पाजी फोंडच्या श्रीहरी दत्त मंदिरात आणि कोंबातल्या श्री विठ्ठल रखुमाई देवळात हजारांनी भक्तांच्या हजेरीत आषाढी एकादशी भक्तिभावान मनयली. कोंबच्या श्री विठ्ठल देवळात सकाळी अभिषेक झाल्या उपरांत शेकड्यांनी भक्तांनी दिसभर अभिषेक केलो. आषाढी एकादशी निमतान दोनूय देवळांनी वेगवेगळे धर्मीक आणि सांस्कृतिक कार्यावळी आयोजित केल्ल्यो. दवर्लीतल्या डॉ के ब हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी आयज सकाळी कोंबातल्या श्री विठ्ठल रखुमाई देवळा कडल्यान दिंडी सुरू करून हरिमंदिरात सोपयली. त्यावेळार रिंगण आणि भजन कार्यावळ झाली. मजगतीं मडगावच्या रवींद्र भवनात वर्सुकी परंपरेप्रमाण आषाढी एकादस उमेदीन मनयली. मुंबईचो तरणाटो गायक उत्कर्ष वानखेडे आणि गोयची युवा गायिका गार्गी सिद्धये हांणी अभंग आणि भक्तिगीतांचो कार्यक्रम सादर केलो. ह्या कार्यावळीक कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हाजीर आशिल्ले. रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालाक हांणी सगळ्यांक येवकार दिलो. आयज फोंडा तालुक्याच्या वेगवेगळ्या विठ्ठलाच्या आणि हेळ देवळांनी आषाढी एकादशी उत्सव व्हडा उमेदीन मनयलो. वयलो बाजार फोंडेच्या विठोबा देवळात आषाढी एकादशी निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्ल्यो. बोरीच्या श्री नवदुर्गा देवळात एक दिसाचो अखंड भजनी सप्तक घडवून हाडलो. भक्तांनी सकाळ सावन विठुरायाचे दर्शन करून आणि नामदिंडीत आणि भजनी सप्तकात वाटो घेऊन आषाढी एकादशी उत्सव मनयलो. बोरीच्या विवेकानंद संस्थेन विठ्ठल देवस्थान, तिशे बोरी ते साईबाबा देवस्थान आणि फुडे नवदुर्गा देवस्थान मेरेन पायी वारीचे आयोजन केल्ले. खेळ. गोयचो ग्रँडमास्टर एथन वाझ हाणें आंतरराष्ट्रीय पांवड्यार आनीक एक उल्लेखनीय यश मेळयला. युरोपात जाल्ल्या प्रतिश्ठीत सर्बिया ओपन 2026 मास्टर सर्तीत ताणें तिसरी सुवात मेळयली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. जाल्यार 26-30 जुलय मजगत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. गोयात 1 जून ते 24 जुलय मजगती सरासरी 44.25 इंच पावसाची नोंद जाल्या. अंदू पावसाचे प्रमाण 35.2% उणे आसा. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत फाल्यां वास्कोत 20 खाटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन आपलो राजिनामो सादर केलो. 20 ते 28 नोव्हेंबर मजगत गोयात जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाश

मोगा इश्टानो, आता बरोबर 7 वरां जावन 31 मिनटां जातात. फार्म टू सिटी ही कार्यावळ तुमच्या खातीर. ह्या कार्यावळींत आज ब्रॉकली हाचेर सागर माजीक हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत.

0: कुप्यानो नमस्कार. आमच्यो गोंयच्यो भाज्यो म्हणल्यार भेणे, चिटकी जावं तांबडी भाजी, नाब अशें आमी सगळे जाणा. पण आयज आमच्या मदीं असो एक व्यक्ती आसा की जेणे ब्रोकोली, पार्सले, लेट्यूज, झोक्युनी हेचे यशस्वीपणे प्लांटेशन केले आसा. आकाशवाणी पणजी केंद्रातर्फे हांव सागर माजीक तुजे हांव स्वागत करता. सागर, तुजी शैक्षणीक ओळख आमकां सांग पळया.
1: म्हाजें नांव सागर माजीक, हांव केरी साखळेचो. हांवें BSc इन एग्रीकल्चर दापोली केला आनी MSc इन एग्रीकल्चर पुण्यान केला.
0: आनी MSc एग्रीकल्चर तितून आनी कितें स्पेशलायजेशन केला तुवें?
1: हय, जो तुमी नॅनो युरिया म्हणून आयकतात मार्केटान, जो कोरमंडलचो आसूं ना जाल्यार दुसऱ्या कंपनीचो आसूं, ते आमी लॅबान तयार केल्ले नॅनो युरिया.
0: आनी तुजी MSc एग्रीकल्चर सॉयल सायन्स अशी ओळख आसा.
1: हय
0: सागर, ही तुजी जाली शैक्षणीक ओळख. आता तुझी खरी ओळख किती आहे, ज्याच्या खातीर तू हांगा आयलो असा आणि आमच्या आयकोप्यान तू खोलायन याच्या बद्दल सांग पळया.
1: माझी खरी ओळख म्हणजे एक्झॉटिक वेजिटेबल्स हांव ग्रो करता. हांवें जेन्ना पुण्यान गेलो शिक्षणा खातीर तेन्ना आमी खूप मार्केट पळयले पुण्याचे. त्याचे हायड्रोपोनिक्सचेही माझे स्पेशलायझेशन असा. थंयसर आमी लेट्यूज खूप ग्रो केले. जे एक्झॉटिक वेजिटेबल्स पळयता पळयता आमी खूप एक्सपोजर मेळ्ळो आमकां पुण्या भितर, आनी थंयसरून म्हाका ही आवड रूच जाली.
0: आतां तुवें सांगलें की एक्झॉटीक वेजिटेबल्स, मातशे आमच्या गोंयच्या फार्मर्सांक, गोंयचे शेतकामते आसात तांकां ही सामकीच नवीन नांवां आसा. ब्रोकोली, पार्सले, लेट्यूज जावं झोक्युनी हेच्या बद्दल आमकां मातशें खोलायेन सांग पळया.
1: तुमी आतां हे ब्रोकली, झुकनी आनी बेल पेपर जाल्यार हे जे गोश्टी आयकतात, हे जे ऑलमोस्ट 90-100% जे गोवान येता ते सगळे भायरच्यान येता. पुणेसून जाले, कोल्हापूरच्यान जाले, बेंगलोरच्यान जाले, गोवान हेजे कल्टिवेशन ना फर्स्ट थिंग. आनी हेजी मागणी हॉटेल्स, जितले रेस्टॉरंट्स आसा आमच्या गोवान, मुंबय अर्बनान आसा नाजाल्यार बेंगलोर, हैदराबाद, जितले मेट्रो सिटीज आनी अर्बन सिटीज आसा थंयसर मागणी भरपूर आसा. सो डेफिनेटली हेजी डिमांड बरी आसा.
0: सागर, आतां तुवें सांगलें की मागणी खूब आसा आनी मोठ्या मोठ्या फायव स्टार हॉटेलांनी त्याची मागणी आसता. पण आतां अशी परिस्थिती आयिल्ली आसा की डायटिशियन्स, जे आहार तज्ञ लोक आसता, तेही सांगता की तुम्ही ब्रोकोलीचे जावं पासले, लेट्यूज हेचे तुम्ही सलाड खावपा जाय, म्हणजे आरोग्या खातीर ते खूप बरे आसा. तर आरोग्याच्या दृष्टीन ह्यो कितक्यो महत्वाचे आसा?
1: हेंची जी न्युट्रियंट्स आणि विटामिन जी कंटेंट आसा ती नॉर्मली भरपूर आसा. त्याच्या खातीर तुम्ही पहिले असतले की जे सेलिब्रिटीज असतले इंडस्ट्रीचे, ते बीन ब्रोकली, एक्झॉटिक वेजिटेबल, लेटस खूप खाता. एज वेल एज क्रिकेटर सुद्धा तुम्ही त्यांना फॉलो करतले जाल्यार त्यांच्या खंय तरी त्यांच्या जेवणात, ब्रेकफास्टात स्पेशली एक्झॉटिक वेजिटेबल्सचे नाव एक तरी असतलेच.
0: सागर, तुवें आता सांगले की हे आता डायटिशियन्स मुद्दाम प्रिस्क्रायब करता की हेचे सलाद खावपाक जाय, आरोग्याक ते बरे आसा. पण आता हे गोंया भितर हेचे प्लांटेशन शक्य आसा? आता तू साखळी, केरी साखळीचो, सो तुवें सांगलें की हे तुवें सगळे प्लांटेशन हांगा गोंया भितर केल्ले आसा, हे हेच्या बद्दल आमकां सगळ्यांक सांग पळया.
1: हय, हांवें गोवाच्या भितर साखळी सारख्या गांवांत हांवें हे प्लांटेशन केला आनी एज अ एक्सपेरिमेंट केल्लो आनी हो सक्सेसफूल आसलो. आनी खंयच्या फार्मर्सांक हे

0: गोवान करपाचें आहा जाल्यार तेंकां मातशें सायन्स पळोवपाचें पडटलें मातयेचें. आमची गोंयची जी माती आहा ती लॅटरायटीक सॉयल म्हणटा, हांगासली लॅटरायटीक सॉयल आसा आणी एसिडीक आसा.
1: गोंयच्या मातीचो पीएच जो आसा तो एसिडीक आसा.
0: एसिडीक आसा. इफ तुमी तेंकां लायम घाला, डोलोमायट अगर तुमी एड करतात मातयेच्या भितर जाल्यार तेजो पीएच एक 6.5 पर्यंत बरे भशेन हेलो जाल्यार तुमचें पीक डेफिनेटली बरें येतलें.
1: आणि त्याचबरोबर जर आमी जीवामृतचो वापर केलो, घन जीवामृतचो वापर केलो जाल्यार ऑर्गेनिक पद्धतीन तेका एक जोड मिळू शकता आणि जमिनीची सुपीकता वाढून जे कितें तुवें आता सांगला ब्रोकोली पार्सले ते बऱ्या पद्धतीन असे येऊ शकता.
0: बऱ्या पद्धतीन येऊ शकता. इफ तुम्ही आता हे जे जीवअमृत आणि वर्मी कंपोस्टचे जे नाव घेतले ते खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या गोव्याच्या माती खातीर. कित्याक जी लॅटरिटिक सॉयल आहे आमची त्याका आयरन आणि अल्युमिनियम कंटेंट भरपूर आहे. त्याच्या खातीर न्युट्रिएंट अवेबिलिटी झाडा खातीर अवेलेबल जायना. त्याच्या खातीर इफ आम्ही ऑर्गेनिक घालता त्याचे अवेबिलिटी टू प्लांट भरपूर वाढटा आणि त्याचे खातीर पीक बरे येतले.
1: बरोबर. आता हे जे ब्रोकोली जाऊ हे जे सगळे एक्झॉटिक वेजिटेबल्स असा हे आता ओपन कंडिशन तू घेऊ शकता काय, त्याका पॉली हाऊस जाय, शेडनेट जाय, हे आमका सांग पळया.
0: आम्ही ओपनान घेऊपाक शकता. जसे क्रॉप्स असा ब्रोकली झाले, पार्सले, फ्लॅट पार्सले, झुकिनी, हर्ब्स झाली, बेसिल, आम्ही जी तुळशी म्हणतात तशी इटालियन बेसिल असा, तांबडी इटालियन बेसिल असा, स्मॉल बेसिल, जे चार पांच टाईप असा. मागीर हर्ब्स झाले, थाईम, ऑरिगेनो, रोजमेरी, थाई चिली, थाई जिंजर, थाई कॅबेज, हे खूप जे असा ते आम्ही बाहेर ग्रो करपाक शकता. आणि इफ शेडनेट आणि पॉलीहाऊसाक जाय जाल्यार तुमकां बेल पेपर, जे आम्ही रेड येल्लो बेल पेपर पळयता, डब्बू मिरची सारखी जी असता, ते आम्ही फक्त पॉलीहाऊसानूच ग्रो करपाक शकता. कित्याक त्याका एक त्याचो स्वतःचो एन्व्हायरमेंट जाय.
1: पण आता हे जे ओपन कंडिशन म्हणजे आता आमच्या गोयच्या गोयच्या हितून जे कितें हवामान पळयलें, निसर्ग पळयलो, अति पावस पडटा जावं इतकी थंडसाण पण जशी बेळगाव, कोल्हापूर त्या सायडीक दिसता तशी हांगा तितकी थंडसाण पण आसना. सो ताचो कितें विपरीत परिणाम जाता काय?
0: ना, तुम्ही आता हे लेट्यूस जे असा लेट्यूसान सुद्धा भरपूर टाईप हा. रोमेन लेट्यूस, लोलो रोसो लेट्यूस असा, आणि केल असा, अरुगुल्ला हा, वाईल्ड अरुगुल्ला झाले, आणि असले भरपूर जे असा जे थंडी टायमाचेर आमच्या गोवान सुद्धा बरे कल्टिवेट करूंक शकता. हांवें स्वतःचोच फर्स्ट एक्सपेरिमेंट केल्लो चाईव्स आणि सेज म्हणून एक प्लांट्स असा, ऑर फ्लॅट पार्सले असताले, त्याचो एक एक्सपेरिमेंट केल्लो आणि त्याचा भरपूर बरो रिझल्ट म्हाका मिळालो आहा गोवाच्या क्लायमेट कंडिशन.
1: आणि आता तुवें सांगले की पहिली जमिनीची बऱ्या पद्धतीन मशागत करपा जाय, ते कशा पद्धतीन करपा जाय आणि त्याका कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे चड खर्चीक असा काय कितें?
0: हे चड खर्चीक ना. जसे तुम्ही आपले टोमॅटोज नाही चिली लायता, मिरसांगो लायता, तशेच एक एकराक तुमकां 30,000 झाडां लागतली इफ तुम्ही ब्रोकली करता जाल्यार. तिचे सिडलिंग्स मातशे कॉस्ट चड असता, बट तुमकां वॅल्युएबल क्रॉप खातीर जेव्हा तुम्ही हार्वेस्ट करता त्याचो व्हॅल्यू तुमकां चड मेळटा.
1: रिटर्न्स बरे,
0: रिटर्न्स त्याचे डेफिनेटली 2-3 टाईम्स चड मेळटा. आता एक एक्झाम्पल घेऊया, जसे टोमॅटो ग्रो केले एक एकराचेर जाल्यार त्यांना आम्ही एक एकराचे डायरेक्टली ग्रो करता त्यांना आमकां रेट खूप कमी मेळटा. अदमास एक 5 रुपये गेले जाल्यार 15 इतलो डिफरन्स असता. जेव्हा तुमचा लॉस तुम्ही बरे प्रॉफिटही करू शकता आणि केन्ना केन्ना तुमचे जे इन्व्हेस्टमेंट हा त्याचे इन्व्हेस्टमेंट केले ते सुद्धा पैसे मिळणार. पण ब्रोकली आणि एक्झॉटिक असे क्रॉप असा इन्व्हेस्टमेंट जरी स्टार्टिंग तुमचं चढ असलो रिटर्न्स बरे मेळटा. 20-30 रुपये जाल्यार तुमकां शुअर मेळटा पर केजीच्या फाटल्यान जेन्ना आम्ही एक एकराचेर उलयता तेन्ना.
1: आता तुवें सांगले की हे गोंया भितर शक्य असा घेवपाक जाल्यार राऊंड द इयर म्हणजे पूर्ण वर्सभर तू घेऊ शकता हे?
0: ना, तुमकां पूर्ण वर्ष घेवपाक गोवान पॉसिबल ना. कारण आमच्या हांगासर पावस जी इंटेन्सिटी हा ती भरपूर असा. आमच्या गोवाचोच इन एव्हरेज फॉर लास्ट 10 इयर्स 2900 mm चो पावस पडत असा. त्याच्या खातीर इफ तुम्ही ब्रोकली ग्रो करता पावसा खातीर आणि तुमचे कडे पॉली हाऊस ना जाल्यार ते उदका खातीर बेगीन पाड जाता, त्याका इन्सेक्ट पेस्ट बेगीन लागता.
1: म्हणजे सुरुवातीचे 4 महिने जे पावसाचे असतात त्यांना आम्ही ब्रोकोली घेवप ना, पण जर तुझे कडे पॉली हाऊस असा जाल्यार पॉली हाऊसान तू ब्रोकोली घेऊ शकता.
0: ब्रोकली घेऊ आणि
1: चवथी नंतर जसो पावसाचो जोर असा तो कमी जातलो त्यांना तू ब्रोकोलीचे प्लांटेशन हे तू आउटसाइड कंडिशन जे कितें नॉर्मल कंडिशन तितून यशस्वीपणे घेऊ शकता. आणि

0: म्हाका एक सांग, हे ब्रोकोली, पार्सले, लेट्यूस हे कितके म्हयन्याचे पीक आसा ते?
1: आता ब्रोकली हे झाले ते 120 दिसाचे पीक आसा तुमचे.
0: ओके, म्हणजे
1: एक
0: सादारण एक
1: म्हयनो,
0: 4 महिने.
1: 4 महिने, एक म्हयनो तुमचो नर्सरीन वयतलो तेजो
0: आं ओके.
1: सारको. इफ तुमी बेसील क्रॉप घेता, इटालियन बेसील, जाल्यार एकदां तुमी एक म्हयनो तेजो परत 25 to 30 days गेलो नर्सरीन, मागीर तुमी एटलिस्ट 4 to 5 months फक्त हार्वेस्ट करपाचे, प्रॉपर फर्टिगेशन, तेजे प्रॉपर पेस्टिसायड अगर कितें आसल्यार ते पळोवन फक्त हार्वेस्ट करपाक जाय, आनी तुमचे कितें ना भितर.
0: योग्य साऱ्याचो डोस हो दिवचोच पडटा,
1: हय
0: आणि त्याचबरोबर तू जीवामृत, घनजीवामृत, हे जे नॅचरल फार्मिंग आसा ते तू तितून इन्क्लूड करू शकता.
1: इन्क्लूड करपाकूच जाय. इफ आमी हे तुमी म्हटले जीवअमृत आणि वर्मी कंपोस्ट एज अ प्रॉपर अमाउंट आमी इफ करूंक ना यूज, नाजाल्यार तेका जे पेस्ट आसा, जे किडे आमच्या हितूर आसा, ते
0: कीड
1: तेका
0: लागता.
1: चड बेगीन लागता.
0: बरोबर.
1: बरे, आमी जशे सारे यूज करता, जो आमी योग्य सारो वापर करपाक जायो, जो करता आमी तेजे बरो आमचे वर्मी कंपोज, जीवअमृत,
0: जीवामृतचो
1: आणि
0: वापर करू जाय.
1: दशअमृत आहा ते यूज करपाकूच जाय.
0: आता हे सगळे नवीन सगळे भाजीपाला असावो, एका एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची किती सबसिडी आसा?
1: हे जे नवीन आसा तेका जाल्यार कसले सबसिडी ना सध्या.
0: आ पण तुका जर पॉलीहाउस इरेक्ट करपाक जाय जाल्यार तुका सबसिडी आसा.
1: सबसिडी आसा, 50% सबसिडी आसा, ती तुमकां मेळूं शकता.
0: कदाचित ही आता नवीनच तुजे प्लांटेशन आसा आणि येणाऱ्या काळात जर एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन तुवें एप्रोच जालो जाल्यार ते सबसिडीचो फुडें विचार जावं शकता.
1: हय,
0: कित्याक हे सामके गोंया खातीर नवीनच पीक जावन आसा. आता हेजे विक्री कशी आसा? कित्याक हे फक्त 5-star हॉटेल्स जावं व्हडले व्हडले मॉल आसा थंय त्याची विक्री जाता, जाल्यार विक्री इजिली जावं शकता हेची?
1: इफ तुम्ही गोवन रावून एक थोडीशी 400 मिटरान सुद्धा ग्रो करून तुमचे नियर बाय मार्केट झाले, म्हापसा मार्केट झाले, मेन मार्केट झाले, ऑर पणजे मेन मार्केट झाले, मडगांव मार्केट झाले, थंय तुम्ही वचून तुमचे ब्रोकली, जुकनी, लेट्यूस नॉर्मल विक्री जावंक शकता सुशेगाद, इफ तुम्ही तेंका बरे रेट्स येता ते घेतले. बट तुम्ही जे थायम झाले, ऑरिगेनो, हे जे कल्टिवेशन करूंक शकता जाल्यार तुमकां रेस्टॉरंट्साकूच एप्रोच करपाचो पडटलो.
0: सागर, आता हे ब्रोकोली, पार्सले, लेट्यूस, जोकुनी हेची न्युट्रिटी वॅल्यू कितें आसा?
1: इफ तुम्ही ब्रोकली कंज्यूम करता जाल्यार तितूर विटामीन सी आणि पोटॅशियम मात्रा जास्त आहा नॉर्मल वेजीस पेक्षा, एज वेल एज तितूर जे ग्राम प्रोटीन आहा पर 100 ग्रामाक तुमकां 2.8 ग्राम प्रोटीनय मेळटा, आणि तेज्या वांगडाच एक सल्फोरेफेन म्हणून एक कंपाऊंड आहा भितर जो तुमकां एंटी कॅन्सर असो तेज्या खातीर फायट करता. बाकी इफ तुम्ही केल खाता, केल एक एक्झॉटीक वेजिटेबल्स आसा, तितूर तुमकां आयरनची क्वांटिटी आणि कॅल्शियम चे कंटेंट मेळटा. इफ तुम्ही जुकनी खाता जाल्यार तितूर फायबरस कंटेंट एक बरो अमाऊंटाचो आहा, एज वेल एज पोटॅशियम आसा, आणि जितले बी लेटस आहा, रोमेन झालो, चायनीज कॅबेज झाली, दुसरे पदार्थाचे आसा, तितूर तुमकां फोलिएट एक मिनरल आहा ते मेळटा.
0: चडान चड हेचो न्युट्रियंट्स वॅल्यू चड आसा हेच्या.
1: चड आसा सगळ्या वेजिटेबल्सांक.
0: हय सागर, तू हाज्या पयलीं आयसीआर ओल्ड गोवा हांगा जे आयसीआरचे सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आसा थंय तू कार्यरत आशिल्लो, थंय कितें म्हणून तूं आशिल्लो आनी थंयचो अनुभव कितें आसा तुजो?
1: हांवें आयसीआर ओल्ड गोवा 2 वर्सां काम केली आहा एज अ सिनियर रिसर्चर म्हणून, आणि हांव सगळे सायंटिस्ट आसा त्यांच्या वांगडा काम केला, त्यांच्या बरोबर भरपूर कितें शिकला. हांव डायरेक्टर डॉक्टर प्रवीण कुमार सर त्यांच्या बरोबर काम केला, राजकुमार सरय त्यांचे हांव आभार व्यक्त करता की त्या इन्स्टिट्यूशन रावून हांव भरपूर कितें एक्झॉटीक वेजिटेबल्सच्या बद्दल शिकलो, एज वेल एज हांव थंयसर इन्क्युबिटी म्हणून थंयसर हांवें रेजिस्ट्रेशन केल्लें आसा, तेजे अंतर्गत हांव जे एक्झॉटीक वेजिटेबल्स ग्रो करता तेजे म्हाका टायम टू टायम मार्गदर्शन मेळटा.
0: सायंटिफीक तुका जे कितें इन्फॉर्मेशन जाय तू इन्क्युबिटी जाल्लो आसा आयसीआर सीसीआरआय हांगा, आनी तेजे तुका योग्य पद्दतीन अशें मार्गदर्शन जाय तेन्ना मेळटा.
1: जाय तेन्ना मेळटा. जशें मातीचो एक प्रॉब्लम आसलो ऑर कल्टिवेशनाचो प्रॉब्लम आसलो जाल्यार थंयसले सॉयल सायंटिस्ट डॉक्टर गोपाल महाजन सर तेंच्यांनी म्हाका एक सल्लो दिलो कशें ग्रो करपाचें, कितें करपाचें, आणि आयसीआरचो हांव धन्यवाद करता तेंच्यांनी म्हाका हे एक्झॉटीक वेजिटेबल्स ग्रो करपाक हेल्प केली.
0: सागर, आता तुवें सांगलें की हे ब्रोकोली, पासला, जोकुनी, आमकां प्रश्न पडलेलो आसा की ते खावप कशें, कशा पद्दतीन तेचो आमी कंज्यूम करप, ते मातशें आमकां सांग.
1: तुमी ब्रोकली, सॅलड जे आमी करता, नॉर्मल सॅलड कशें करता तशेंच आमी तेंचे फ्लोरेट्स आसता ते सॅलडान मिक्स करून, नाजाल्यार तुमी कड तेजे बरो मिक्स करून पनीराची भाजी आसता तितूरय घालता, आनी पास्ता आसा तितूर पास्तान एक बरो फ्लेवर तेजो एड जाता, तशें करून खावूं शकता. हे जे लेट्यूस सुद्दां आसा, लेट्यूस सुद्दां सॅलड फॉर्मानूच चड खाता, एज वेल एज तुमचे बर्गर आसता तेतूरय तुमी खाता.
0: म्हणजे आमचे सँडवीच आसता ते सँडविचान सुद्दां आमी घरगुती पद्दतीन आमी जे हे सँडवीच तयार करता तेतून सुद्दां तूं हे ब्रोकोली जावं पासले जावं जुकिनी तूं अशें एक लेयर तयार करून वापरूं शकता.
1: वापरूं शकता.
0: सागर, हायड्रोपोनिक्स म्हणजे कितें?
1: हे हायड्रोपोनिक्स एक फार्मींग पद्दती आहा, तेतूर आमी मातयेचो वापर करना. जेन्ना आमी मातयेचो वापर करता तेज्या वांगडा खूब सारे मायक्रो ऑर्गेनिजम्स येता, तेज्या वांगडा खंयचे बरे येता खंयचे वायट येता, सो भरपूर त्रास आसता सॉयलाच्या भितर एक बरें पीक काडपा खातीर. बट जेन्ना आमी हायड्रोपोनिक्स म्हणटा तेतूर फक्त एक मिडिया येता कोकोपिटाचो इल्लोसो जो स्टरायल आसा प्रोपर, आनी फूल जे इन्वॉर्मेंट आहा उदीकूच आसता फक्त इम्पॉर्टंट. उदकान न्युट्रियंट घातलेले आसता आनी ते पास जाता प्लांट्साच्या रुट्सा बरो आनी प्लांट्स न्युट्रियंट एबजॉर्ब
0: करता. आतां हे हायड्रोपोनिक्सा भितर हे पासला ब्रोकोली हे सगळे घेऊ शकता तू?
1: ना, आमी हे इन्वॉर्मेंट हायड्रोपोनिक्स करपा खातीर एक पॉलियोस आसतालो, तितूर आमचो एक सेटअप आसतालो NFT चॅनलाचो, तेतूर उदीक कंटिन्यूस फ्लो जायत आसता, कंटिन्यूस एक जाग्या कडेन स्टील उरना. जशी आमची रिवर फ्लो जायत आसता तशें भितर उदीक फ्लो जायत आसता आनी तितलोच प्लांटाचे रूट्स आसता तेका आमी उदका भितर घालता आनी ते न्युट्रियंट उदक फ्लो जायत आसता. तेतूर आमी लेट्यूसाचे सगळे प्रकार घेवपाक शकता.
0: सगळे लेट्यूस तूं घेवूं शकता?
1: हय, जशे रोमन लेट्यूस जाले, केल जालो, रोसो लोसो जालो, नाल्या आनी खंयचे जाले, लिफी वेजिटेबल्स स्पेशली आमी घेता.
0: सागर, आतां हे जे ब्रोकोली जावं पासला लेट्यूस आसा तेका कीड कितें लागता? कित्याक हे आतां भेंडे आसता आमची, मिरसांगो आसता, तांबडी भाजी आसता, तेका कीड लागताच आनी ते कीड लागल्या नंतर तेच्यार फवारणी करता ती, हेचेर ब्रोकोलीचेर कितें आसता तशें ते सांग.
1: आतां तुमी बेसील घेतलो, लेट्यूस घेतल्यो जाल्यार खंयचे एक्झॉटीक वेजिटेबल्स घेतले, जशे नॉर्मल वेजिटेबल्साचे थ्रिप्स, एफिड्स, कॅटरपिलर येता तशेंच सेम ह्या सुद्दां एक्झॉटीक वेजिटेबल्साचेर सेम कायंड ऑफ बारीक बारीक किडे येता. तेंकां तुमकां प्रिवेंट करपा खातीर हांव स्पेशली ऑर्गेनिकाचो नीम ऑयल तो जो एप्लिकेशन करता.
0: कडुलिंबाचे जे तेल आसता ते,
1: तेल आसता ते सगळ्यांची बेस्ट काम दिता. 15-15 दिसांनी तुमकां परत परत फवारणी करपाची पडटा,
0: तेची फवारणी करूं जाय
1: बेस्ट. ना जाल्यार तुमी एक स्वताचो जसो जीव अमृत आहा तशें तुमी गॉड घेवन
0: ब्रह्मास्त्र आसता,
1: ब्रह्मास्त्र चिलीचे
0: बरोबर
1: चिलीचे लसुणाचो बरो पेस्ट करपाचो,
0: तेंची फवारणी करप.
1: तेजी फवारणी झाडांक सगळ्यांची बेस्ट आसा. नॉर्मल आमी जे पेस्टिसायड मार्केटासून हाडटा आनी स्प्रे मारता तेज्या पेक्षा तेंचो खरोच रिजल्ट माझ्या फार्माचेर म्हाका बरो मेळिल्लो आसा,
0: रिजल्ट बरो मेळिल्लो आसा. आनी जे कोण ते खाता ते खाल्या नंतर तेजे जे कितें विश आसता ते विश तेंच्या पोटान वचना,
1: पोटान वचना सारकें. बायो पेस्टिसायड आसा, पयशाकूच आमकां बरें पडना बट आमकां तेजो फायदो चड बरो मेळटा.
0: आतां हे ब्रोकोली जावं पार्सला हेचे हार्वेस्टींग करपाक ते आयिल्ले आसा ते कशें कळटा आमकां?
1: ब्रोकोलीचो एप्रोप्रिएट एक सायज आसता, एक 150 ते 200 ग्रामाचो सायज जाल्लो आसता आनी त्या सायजान जाल्या उपरांत आमकां कळटा की ती सारकी हार्वेस्टींग खातीर जावपाची आसा. इफ तुमी लेट मॅच्युअर जाल्ली अगर हार्वेस्ट करता जाल्यार तेजेर येल्लो येल्लो येल्लो दिसतले वयर फ्लोरिट्साचे आनी तुमकां तो मार्केटान प्रायस मेळचो ना, म्हणून तुमी हार्वेस्टींग प्रोपर टायम आनी प्रोपर वेटाचेरच करपाक जाय.
0: योग्य वेळ तेका म्हत्वाची आसा,
1: म्हत्वाचीच आसा ती. तुमकां एक्सपिरियन्स जशें कल्टिवेशन जाता तशें तशें ते आपल्यापून एक्सपिरियन्सान करपाचें पडटा कल्टिवेट.
0: सागर, म्हाका एक सांग, आतां हे सगळे जे आसा एका सपोज जर 1 लाख रुपये खर्च आयलो जाल्यार तेका रिटर्न्स कितके मेळटा तुका?
1: इफ अशें कॅल्क्युलेशन वायज पयले जाल्यार सिडलींग हेजे मातशें म्हाग आसता नॉर्मल, जाल्यार ते तुमकां 1 एकराक 30,000 झाडां बसता. तुमी जास्तय थोडीशी अगर इंटेन्सिव्ह कल्टिवेशन केलेले चडय वयता, 30,000 बसता. सिडलींग कॉस्ट तुमचो एक साधारण धरा 70,000 पर्यंत वचपाक शकता, मागीर खत आनी सारें घेतले जाल्यार 7-8,000, मागीर तुमचे जे बॅड प्रिपरेशन, हेज्या खातीर बॅड प्रिपरेशन, नागरणी,

0: तिथं रोटोविटर घातलं और जे तुमचे बाकीचे
1: म्हणजे
0: बेड
1: सुरुवातीची जी किती
0: कल्टी
1: जमिनीची मशागत असा ती
0: मशागत
1: गुरुज आहे ते
0: असा
1: काय एक साधारण
0: त्या एक साधारण तुमकां 8,000
1: हय
0: तितले बसता. मागीर तुमचे लेबर कॉस्ट ते 20-30 हजार घेतले जाल्यार एक अराउंड 1.2 लाख पर्यंत तुमचे एक इन्वेस्टमेंट एक
1: एक
0: एकरात
1: लाख वीस हजारान तुझी
0: तेजे
1: हे सगळे
0: एवरेज
1: प्लांटेशन झाले
0: एप्रॉक्स तितले पडटा. आणि तुमकां एक एकरासून एटलिस्ट

0: एटलिस्ट 5 ते 8 टनाच्या वयर तरी मेळटा, 40 रुपया, 20 ते 40 रुपया मेळटा, पूण मॅक्सिमम 40 रुपया तरी मेळटा एक फार्मर्साक.
1: 40 रुपया म्हणजे
0: पर केजी,
1: पर केजी. सो सो कितके उत्पादन येता आणि साधारण विचार
0: झाल्यावर 3 लाख, 3 लाखच्या एक एव्हरेज तुमकां मेळपाक शकता.
1: 3 ते 3.5 लाख रुपये तुका निव्वळ फायदो जाता,
0: फायदो जावपाक शकता.
1: आणि हे 3 महिन्या भितर तुका 3 लाख रुपये मिळू शकता.
0: हय, ते 1 लाख 1.5 लाख काढल्यार तुमचो जो मायनस उरलो तो मागीर उरता.
1: साधारण एक अशे आम्ही धरून
0: एक पावणे 2 लाख तरी तुमका,
1: 2 लाख रुपये तुका एक 3 महिन्या भितर येता. आणि सुरुवातीक ते येवचे ना, कित्याक तुका एक्सपेरिमेंट करून तेतून जे कितें तुका चुको असा ते तुका सुधारपा जाय फुडल्या खेपे.
0: हय, स्टार्टिंग तुम्ही ग्रोवर जाताले तुमका तितले वेट काढपाक मेळचे ना. एकासून एटलिस्ट तुम्ही 400 ग्राम सुद्धा काढूंक शकता, बट तुम्ही न्यू बर्डिंग असा जाल्यार त्याचेर वेट कमी येतले, 150 कमी, 150 ते 200.
1: सो सागर, आता खुबशे तरणाटे असा जे फक्त जॉब जाय तेंका असे याच्या फाटल्यान लागलेले असा, पण तुवें असे दाखवून दिले असा की तू स्वतः एक जॉब देणारो असं झालो असा. कित्याक आता तुवें आता हे व्हेजिटेबल्स ग्रो केले असा, मागीर तुझे ते विक्रीची चेन असतली. सो तू आता आमचे जे गोयचे तरणाटे असा जे घराकडे बेकार बसून असा, तांकां किती सल्लो दितलो?
0: हांव तांकां सल्लो दितलो की आयचे जे जनरेशन असा ते एग्रीकल्चरच्या खातीर, आयचे जे जनरेशन आहा ते एग्रीकल्चरान खूप फॉरवर्ड मूव्ह करता. आताचे जे एग्रीकल्चरचे जसे ब्रोकली हे व्हॅल्युएबल क्रॉप्स घेतले, तुम्ही टोमॅटो बीन घेता असतले बाजारात वचून झाल्या इट विल हार्डली 30 to 40 रुपीज केजी असतले, बट हे एक्झॉटिकाचे हा ते 300 रुपया पर्यंत वयता ब्रोकली,
1: ऑर मोर देन धापट जास्त असा.
0: हय हय, त्याची किंमत इतली जास्त असा. आणि तसेच भरपूर क्रॉप असा, इफ तुम्ही एक सुद्धा खंयचो क्रॉपान एक स्पेशलायझेशन केले, कित्याक तुम्ही एकदा ग्रो केले आणि तुम्ही त्याचे एक्सपर्ट जाऊ शकना. तुम्ही मातयेचे त्याचे किडे न्युट्रियंट व्हॅल्यू कशी असा, उदक थंयसले कसे असा, इफ सगळो स्टडी केलो आणि एक दोन सीझन तुम्ही काम केले प्रॉपर, जाल्यार तुम्ही त्याचे मास्टर जाऊन एक चेन तयार करू शकता. तुवें
1: जसे आता आमकां सांगलेले असा की सुरुवातीक तुवें हे सगळे प्लांटेशन केले, पण खंय ना खंय तरी तुझे चुकले आणि ते चुकी धरूनच तू मागीर परत शिकत गेलो तेतून, आणि तुवें तेतून इम्प्रुव्हमेंट करून बऱ्या पद्धतीन हांगा प्लांटेशन घेऊन दाखयले असा. आयकोपेनो, आयज आमच्या मदीं सागर माजीक जो साखळी केरीचो असा तो आयल्लो असा, आणि तेणे आमकां अशे बऱ्या पद्धतीन आमी ब्रोकोली जावं एक्झॉटीक व्हेजिटेबल्स कशे घेवपाचे हेची आमकां खोलायेन आणि सखोल अशी माहिती दिल्ली असा. निश्चितपणे जे कोण तरणाटे जे घराकडे बसून असा ज्यांका जॉब ना, त्यांच्यानी हेचो विचार करून त्यांच्यानी स्वतः हेचे प्लांटेशन करपाचे एक विचार करपा जाय. आणि जसे सागरान सांगले की 1-2 महिन्या भितर साधारण 1-2 लाखाचे तेंका निव्वळ फायदो जाऊ शकता. सागर, मुद्दाम वेळात वेळ काढून तू आज हांगा आकाशवाणी केंद्रा आयल्लो असा, म्हणून हांव तुझे सगळ्या आयकोपांच्या तर्फे आणि आकाशवाणी केंद्रा तर्फे हांव तुझे अभिनंदन करता आणि धन्यवाद म्हणटा तुका.
0: हांव सुद्धा आकाशवाणी गोवाचे धन्यवाद करता, म्हाका हांगासर आपयले आणि 2 शब्द उलोवपाचे संधी दिली, त्याच्या खातीर हांव धन्यवाद सांगतो.
2: मोगा इशनो, फार्म टू सिटी ह्या कार्यावळीत आज आमी ब्रॉकली हाचेर सागर माजीक हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत आयकली. ह्या खिणाक एक गीत घेवन येता विशाल दादलानी हांच्या स्वरात दोस्ताना ह्या फिल्मा खातीर, आनी ताचे उपरांत बरोबर 7:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो 8 वरांचेर कातारची कार्यावळ. तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो.

नमस्कार, हम सविता ह्यो आसात कांय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रोमानिया संबंध घटमूट करपा खातीर रोमानियातल्या भारतीय समुदायाची तोखणाय केल्या। संसदेचो दर एक खीण लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पित आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हणला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सांजे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामांत वांटो घेवप्या वांगडा आभासी पांवड्यार उलोवप करतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां कडेन आपले विचार मांडटले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज आपलो राजिनामो

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यॉज 105.4 आठ वर जाऊन पाच मिनटां जातात. कातराच्या कार्यवळीत हा नेहा मनाकाळजा सावन स्वागत करता. आणि चढ वेळ काढणं आमच्या बरोबर आमच्या हातात खूप कमी वेळ आशिल्ल्या कारणान म्हाका चडान चड कातारां दिवन तुमचे एंटरटेनमेंट करपाचो यत्न करपाचो आसा. म्हणटकच

पास कॉल हांचे कडल्यान तुजो मोग हे कातार आमी आयकले मोगा इश्टानो. ह्या कातारच्या कार्यवळीत जी तुम्ही आयकतात 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलाचेर. फुडल्या सुवातेर आणी एक सुंदर अशे गीत घेऊन येता तुमच्या खातीर सोनिया सिरसाट हांचो हो आवाज पिटी पिटी मोग.

महेंद्र कपूर, माफ करात, मोहम्मद रफी आणि लोना हांचो हो जोड स्वर आम्ही ऐकलो ह्या कातारात जे आशिले ह्या कार्यवळीत. तुम्ही ऐकतात कातारेची 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो चॅनलाचेर. मोगा इश्टानो, फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर आणि एक सुंदर सुबेच्छा कातार घेऊन येतात. पण हांगा घेऊया एक ल्हानसो ब्रेक, रोखडीच परत मेळूया. खंयच बसू नाकात, ऐकत रावात 105.4 FM रेनबो.

ऑरवेल घेऊन आले मीरा मीरा या निमाणे कातार या कार्यावळीत मोगाळ इश्टानो बरोबर 8 वाजून 30 मिनिटं जातात. तर फुडल्या सुवातेर एक ही फिल्म से ही कार्यावळ.

आकाशवाणी एफएम रेनबो म्युझिकल इयर्स 105.4 बरोबर 8:31 एक ही फिल्म से ह्या कार्यावळीत तुमचे स्वागत आणि फुडले अर्धवर म्हजो आणि तुमचो साथ आणि त्याच्या उपरांत म्हजी आणि तुमची भेट एकदम जातली ऑगस्ट म्हयन्यान कित्याक. तर आणि एक गजाल म्हळ्यार फाल्यां मोगाळ इश्टांनो मन की बात मानादीक प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांची मन की बात बरोबर सकाळच्या 11 वरांचेर तुमकां आयकुपाक मेळटली आणि ताचे उपरांत रोखडोच 11:30 ताचो कोंकणी अणकार आसतलो तो आयकुपाक विसरू नाकात. तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबो. तर एक ही फिल्म से ह्या आयच्या आमच्या कार्यावळीत आम्ही आज आयकतली आई मिलन की बेला. 1964 ही फिल्म रिलीज झाली आणि तातूंत मुखेल कलाकार आशिल्ले राजेंद्र कुमार, सायरा बानू, धर्मेंद्र शशिकला आणि नाझीर हुसेन. दिग्दर्शित केली मोहन कुमार हाणी, संगीतकार आशिल्ले शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी. चला तर या कार्यावळीच्या पहिल्या सुवातेर तुमच्या खातीर लता मंगेशकर हांचो स्वर मैं कमसीन हूँ.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि

आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नां खातीर आनी मोलादीक योगदाना खातीर दिव्यांग व्यक्ती आनी संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

तुमको हमारी उमर लग जाए, लता मंगेशकर हांच्या स्वरातले हे गीत आम्ही ऐकलंय ह्या कार्यावळीत, जी असा एक ही फिल्म से. फुडल्या सुवातेर मोहम्मद रफी घेऊन येता पुरा मान गए.

मोगा एकपेनो मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर हांचो जोडस्वर निमाणे सुवातेर तुमच्या खातीर टायटल ट्रॅक आई मिलन की बेला. या गीता बरोबरच ही कार्यावळ इतल्यान हांगा सोपयता. कांय खिणा भितरच 9 वरांचेर न्यूज एट 9 आणि पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी 9 वरांजावन 15 मिनटांचेर. म्हाका दियात निरोप. मेळटले तुमकां आणी एक खंयच्या तरी दिसा करपाक येतले तुमचें मनोरंजन ऑगस्ट म्हयन्यान. आयकत रावात 105.4 MHz FM रेनबो. गूड नायट, टेक केअर अँड शुभरात्री.